0: वेणुधुनी 90.4 FM KLE गणसू तुम्ही ऐकत आहात. संस्कृतम वदामहा हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारू हसिनी भावे यांच्या सोबत.
1: नमो नमः. वयम श्रुण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE कनसु. संस्कृतं वदामः कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहमस्मि चारुहासिनी भावे. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणूधोनी 90.4 FM KLE कणसूर.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकत आहात वेळोधोनी 90.4 FM KLE गणसू. भक्तिमय सकाळ या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. मनीषाला तुम्ही ऐकत आहात. आज आहे सोमवार 13 जुलै 2026. नव्या आठवड्याची सुरुवात परमेश्वराच्या स्मरणाने आणि सकारात्मक विचारांनी करूया. सांगते आजचा सुविचार, मन शांत असेल तर प्रत्येक दिवस सुंदर वाटतो आणि ईश्वरावरील विश्वास असेल तर प्रत्येक संकट हे लहान वाटते. आता आजचे दिनविशेष पाहू आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते सांगते. मुंबई शहरात बॉम्बस्फोटात किमान 26 लोकांचं निधन झालं तर 130 जण जखमी झाले. घटना आजचीच आहे. साल होतं 2011. श्रीलंकेत वांशिक हत्याकांड झाला आणि 3000 तमिळ व्यक्तींची हत्या झाली. 4 लाखांहून अधिक तमिळींचे पलायन झाले. रोहित्रावर वीज पडल्यामुळे न्यूयॉर्क शहरातील वीज पुरवठा 24 तास खंडित झाला, तोही आजच्याच दिवशी. 28 वर्षीय रूथ एलिसला प्रियकराचा खून केल्याबद्दल फाशी दिली. ग्रेट ब्रिटनमधील स्त्री कैद्याची अखेरची फाशी ठरली. जितेंद्रनाथ दास यांनी लाहोर तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले. या उपोषणातच त्यांचं निधन झालं. ही घटना आहे आजची. साल होत 1929. मराठा साम्राज्यातील पावनखिंडीमध्ये लढाई सुरू झाली, तीही आजच्याच दिवशी. आता आजचे जन्मदिवस पाहू. केसरबाई केरकर, भारतीय शास्त्रीय गायिका, पद्मभूषण, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त, यांचा जन्म आजचाच. हे होते आजचे दिनविशेष. आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा. 90.4 FM KLE गणसू भक्तिमय सकाळ.

केली वेणुधोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिंग आहात आणि आता वेळ झालेली आहे आजचं राशी भविष्य ऐकण्याची आणि सुरुवात करते मेष राशीपासून. कार्यक्षेत्रात आजचा दिवस फायदेशीर ठरेल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडूनही प्रशंसा मिळेल. वृषभ राज, आज तुम्ही तुमच्या मित्राला किंवा ओळखीच्या व्यक्तीला भेटाल, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर आनंद असणार आहे. मिथुन रास, तुमच्याकडे बोलण्याची कला आहे जी तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यशाच्या शिखरावर पोहोचवण्यास मदत करेल. नशीब आज तुमच्या सोबत असेल. कर्क रास, व्यावसायिकांसाठी नफ्याची स्थिती आहे. तरुणांना कारकिर्दीत मोठे यश मिळू शकते. राजकीय समस्या आज सोडवता येतील. सिंह रास, कुटुंबातील कोणत्याही शुभ कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहाल. तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेने आणि कौशल्याने यश मिळवाल. कन्या रास, महिला आज घरगुती कामात अधिक व्यस्त असतील. आज व्यापारी वर्गाला विशेषतः चांगली फळे मिळतील, ज्यामुळे संपत्ती निर्माण होईल. त्या होत्या सहा राशी आणि आता आणखीन एक छानसं भक्ती गीत ऐकत राहा. वणूपोणी 90.4 FM KLE गणेश भक्तिमय.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. केली म्हणून तुम्ही 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिंग आहात आणि आता आपण पुढच्या 6 राशी ऐकू, ज्यामध्ये तुळरास. आज तुम्ही उत्साहाने परिपूर्ण असाल, नशीब तुमच्या सोबत आहे, तुम्हाला कामामध्ये उत्साह दिसेल. वृश्चिक रास, तुम्ही जे काम हाती घ्याल त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल, आजचा दिवस नशिबाची पूर्ण साथ असेल. धनुरास, तुम्ही तुमच्या नातेवाईकांना आज भेटाल आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस कराल. आज तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर करून काम कराल. मकर रास, व्यवसायिकांसाठी वेळ कठीण असू शकतो, परंतु निराश होऊ नका, बॉस तुमच्या कामाचे कौतुक करतील, आजचा दिवस चांगला जाईल. कुंभ रास, मित्रांना दिलेली आश्वासने पूर्ण करणे सोपे जाईल, व्यावसायिक वर्गासाठी परिस्थिती काहीशी सामान्य असेल. आणि शेवटची मीन रास, सध्याच्या परिस्थितीमुळे व्यावसायिक उपक्रम कमकुवत राहतील, लोकांशी तुमचे संबंध चांगले राहतील. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही ऐकत राहा 90.4 FM KLE कणसू, भक्तिमय सकाळ.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. स्वस्त मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. ऐकत रहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर अमा मराठे, मनोविकार आणि मनोविकास तज्ञ, मानसोपचार तज्ञ. आज आपण डिप्रेशन किंवा नैराश्य या आजाराची माहिती घेणार आहोत. उदासीनता, नैराश्य किंवा डिप्रेशन हा एक महत्त्वाचा पण दुर्लक्षिला जाणारा आजार आहे. WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणानुसार व अंदाजानुसार 15 ते 29 वयोगटात सध्या उदासीनता किंवा नैराश्य हे मृत्यूचे दुसऱ्या क्रमांकाचे प्रमुख कारण आहे. आपल्याला सर्वांनाच कधीतरी निराश उदास वाटतं, परंतु ही उदासीची किंवा निराशेची भावना ही त्या परिस्थितीला किंवा घटनेला अनुसरून असते. नंतर थोड्या वेळानं आपण पूर्ववत नॉर्मल अवस्थेला येतो. कुणाशी मन मोकळं केलं, मित्रांशी गप्पा मारल्यावर, आवडते TV सिरियल पाहिल्यावर, बाजारात विंडो शॉपिंग करत भटकून आल्यावर आपल्याला पुन्हा फ्रेश वाटायला लागतं. परंतु उदासीनतेचा आजार झालेल्या व्यक्तीला नेहमीच काही कारणाशिवाय सतत उदास वाटायला लागतं व ही त्रासदायक भावनिक स्थिती अनेक दिवस तशीच टिकून राहते. विचार बदलण्याचा प्रयत्न करून, वातावरण बदलून, कामात मन रमवण्याचा प्रयत्न करूनही ही उदासीची भावना टिकून राहते. 2 आठवड्यापेक्षा जास्त काळ जर असं उदास निराश वाटत असेल तर ती आजाराची उदासी किंवा नैराश्य आहे असं समजायला हरकत नाही. रुग्ण यालाच उदास वाटतं, भणभण वाटते, अशांत वाटतं अशा शब्दात ही अवस्था वर्णन करतात. उदासीनतेची प्रमुख लक्षणं पुढील प्रमाणे: सतत उदास किंवा निराश वाटणं, उत्साह कमी वाटणं किंवा होणं, थकवा जाणवणं, आनंददायी गोष्टींमधील रस कमी होणं, पूर्वी ज्या गोष्टींमधून आपण आनंद मिळवू शकत होतो त्या गोष्टी आता आनंद देईनाशा होतात, कोणत्याही गोष्टीत मन रमत नाही, एखादी आनंदाची बातमी समजली तरी आनंद होत नाही, काही रुग्ण याला भावनांची जाणीवच कमी झाली आहे या शब्दात मांडतात. या 3 पैकी 2 लक्षणं जर 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ जाणवत असतील तर आपणास उदासीनतेचा आजार झाला आहे व मानसोपचार तज्ञाच्या सल्ल्याची आपणास गरज आहे असं समजायला हरकत नाही. काही रुग्णांमध्ये भूक मंदावणं किंवा जास्त लागणं, झोप न लागणं किंवा जास्ती झोप येणं, वजन कमी होणं किंवा खूप वाढणं, डोकेदुखी, अंगदुखी, अशक्तपणा, चक्कर येणं अशी शारीरिक लक्षणंही जाणवायला लागतात. मनात सतत नकारात्मक विचार घर करायला लागतात. आत्मविश्वास कमी होतो. आपण काही करू शकत नाही असं वाटतं. काहीही करण्याची इच्छा न होणं हे महत्वाचं लक्ष. कामावरचं लक्षच कमी होतं. अनेक गोष्टी विसरायला होतात. एकाग्रता कमी होते. विसरभोळेपणा वाढतो. परिस्थिती आपल्याला कधीच अनुकूल राहणार नाही असं काहीतरी वाटत राहतं. भविष्य अंधकारमय आहे असं वाटतं. ही परिस्थिती बदलणारच नाही असं वाटतं. एकटं राहावंसं वाटतं. सर्वांपासून दूर निघून जावं असंही वाटतं. आवाज सहन न होणं, छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड होणं, सतत अपराधीपणाची जाणीव होणं, पूर्वायुष्यातील चुका उगाळणं, रुग्णाच्या हातून चूक झालेली असेलही पण यामुळे जाणवणारी अपराधीपणाची भावना ही केलेल्या चुकीच्या तुलनेत अवास्तव असते. पूर्वी आवडणाऱ्या चर्चा आता बिनकामाची कटकट वाटायला लागतात. वास्तवाची जाणीव विकार वाढेल तसतशी कमी कमी होऊ लागते, कारण हा विकार न्यूरोसिस आणि सायकोसिसच्या सीमारेषेवर येतो. आयुष्यात जगण्यासारखं काही राहिलेलंच नाही असं वाटतं. आत्महत्येचे विचार मनात येतात. आत्महत्येचं प्लॅनिंग करणं, आत्महत्येचा प्रयत्न करणं अशी ही लक्षणं नैराश्याच्या किंवा डिप्रेशनच्या रुग्णांमध्ये आढळतात. अशा प्रकारच्या रुग्णात आजारानं गंभीर स्वरूप धारण केलेलं असताना औषधोपचारांची अधिक गरज असते व त्याला रुग्ण चांगला प्रतिसादही देतो. अशा वेळी कुटुंबियांना केलेल्या काउन्सिलिंग व समुपदेशनाचा रुग्णाला उपयोग होतो. एकदा उदासीनता कमी झाली की मग रुग्णाला समुपदेशन, जीवनशैली, आहार विहारातील बदल यांचा उपयोग होतो. रुग्णाने आत्महत्येचा नुसता विचार जरी बोलून दाखविला तरी त्याकडे अजिबात दुर्लक्ष न करता ताबडतोब मानसोपचार तज्ञाची मदत घ्यावी। ही अतिशय गंभीर बाब आहे हे लक्षात घ्यावं। मात्र योग्य औषधोपचार, रुग्णाला व कुटुंबियांना समुपदेशन, आहार, व्यायाम, जीवनशैलीतील बदल या मानसोपचाराने नक्कीच रुग्ण पुन्हा आनंदी जीवन जगू शकतो। ताणतणावांमुळे येणाऱ्या तात्कालिक डिप्रेशनचा आपण पुढील भागात विचार करू। धन्यवाद।
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्त मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत। ही होती KL वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती। नमस्कार।

0: Seasons change, but your brilliance is timeless. P&G brings you the exclusive change of season offer.
1: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamond jewelry. Also enjoy up to 20% off on making charges of gold jewelry and a flat 20% off on making of silver.
0: Offer valid till 31st July 2026. Hurry, visit to Messrs. Purushottam Narayan Gadgil, Seraf and Dwellers today. Terms and conditions apply.
2: केली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव, KCET कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025 आणि 26 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज. 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50 अधिक PhD धारक शिक्षक. अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि वायफाय सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, सिव्हिल. इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.

0: नमस्कार, तुम्ही ऐकताय वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. कृषी मित्र या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. नेहमी आपण या कार्यक्रमामध्ये सेंद्रिय शेती का करावी किंवा सेंद्रिय शेतीचं महत्व काय आहे याविषयी ऐकत असतो आणि कुठले शेतकरी कुठली पिकं घेतायत आणि त्यामुळे किती फायदा होतो, त्यांना कशी ती शेती करतायत, कोणती पद्धत वापरतायत हेही आपल्याला शेतकरी स्वतः येऊन सांगत असतात आणि त्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती होतात की आपणही आपल्या शेतामध्ये कशी प्रगती केली पाहिजे, कोणता बदल केला पाहिजे याचं नॉलेज आपल्याला मिळतं, याचं मार्गदर्शन आपल्याला मिळतं. तर या विषयावरती बोलण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत मंगेश बाळेकुंद्री, जे कंग्राळीचे आहेत आणि ते गेली 2012 पासून सेंद्रिय शेती करतायत. तर त्यांच्याशी आज आपण बोलणार आहोत. सर, वेणुधोरच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: आज आपण शेताविषयी माहिती सांगणार आहोत. आता चित्र जर बघितलं म्हणजे शेती करण्याकडे एवढी लोक वळत नाहीत. शेती म्हटलं की जरास म्हणजे लांबच सरकतात चार हात. पण सुरुवातीला आपण हे सांगूया की शेती करणं हे किती महत्वाचं आहे.
1: आता सध्या अन्नधान्य रासायनिक पिकापासून सर्व दुष्परिणाम फार वाढले जातात. रासायनिक म्हणजे पिकापासून इतर जे पिकं आम्ही बनवतो त्या रासायनिकचा जास्त वापर जास्त झाल्यापासून त्याचे पण वेगवेगळे आजार
0: होय ना,
1: इतर रोग चालू झालेत. बीपी, शुगर, कॅन्सर सगळे मोठे मोठे आजार चालू झालेत. आता त्याचे पण बऱ्याच लोकांनी सेंद्रिय शेतीकडे वळल्यानंतर वळायला पाहिजेत. काय आजकाल रासायनिकापासून बीपी, शुगर, कॅन्सर सगळे मोठे घातक रोग चालू झालेत. त्याच्यापासून सेंद्रिय शेतीत म्हणजे कसं ते विषमुक्त अन्न असते.
0: बरोबर.
1: विषमुक्त म्हणजे कसं शेण गोमूत्र गायीच्या गोमूत्र शेण गोमूत्र पासून पालापाचोळा कुजवून त्याच्यापासून वेगळी जीवाणू तयार होतात आणि त्याची ती सूक्ष्म जीवाणू तयार होतात. त्याच्यापासून ती उपजाऊ जमीन बनते. रासायनिक खतापासून काय होत आहे, जमीन हार्ड होते, नापीक होते, सगळे जे जीवाणू जमिनीत आहेत जमिनीतले जमीन मरून जातात रासायनिक खतापासून. त्याच्यापासून जमिनी आजकाल बाधस होत चालले, त्याच्यानं उत्पन्न निघत नाही.
0: बरोबर. म्हणजे शेती करणं हे खरं तर महत्वाचं आहे, कारण शेतकऱ्यांनी जर पीक घेतलं नाही तर आपण खाणार काय असा एक प्रश्न मोठा आहे. त्यामुळे शेती करणं हे खूप महत्वाचं आहे. कारण बऱ्याचदा आपण म्हणजे जर सध्याचा विषय घेतला तर मुली बघायला कुणी जातं तर आणि ती जर शेती करत असतील मुलं तर त्यांना मुली म्हणजे द्यायला मागत नाहीत, टाळतात. तर हे खूप चुकीचं आहे, कारण आजचा शेतकरी हा खूप प्रगतशील बनलाय असं सांगायला आवडेल खरं तर, कारण तुमच्यासारखे प्रगतशील शेतकरी आज आपल्यासोबत बोलतायत. तर सर, 2012 पासून तुम्ही सेंद्रिय शेती करताय, म्हणजे त्यावेळची जर गोष्ट घेतली आपण तर सेंद्रिय शेती तेवढी जास्त कुणाला माहिती नव्हती. कारण तोपर्यंत म्हणा किंवा आपण अजूनही काही लोक रासायनिक खतांचाच उपयोग करतात. तर तुम्हाला ही आयडिया कशी आली की आपण सेंद्रिय शेतीकडे वळावं?
1: ऍक्च्युली आमचा भारत देश हा पूर्वीपासून सेंद्रिय शेती करत होता. जे लोकसंख्या वाढत गेली त्याच्यामुळे लोकांना एक पण जास्त आशा वाढली. त्याच्यापासून 1960 अगोदर 60-65 अगोदर 100% सेंद्रिय पद्धतीची होती. 1965 नंतर लोकांना असं विचारायला की जास्त पीक घ्यायचं, जास्त ह्या पिकाचे म्हणजे लालसेपोटी सगळी ही जमीन बंजर करून लोकांनी टाकली. आणि ऍक्च्युली तसं बघितलं तर सेंद्रिय शेती उपयोगाची आहे, तर त्याच्यापासून काही दुष्परिणाम होत नाहीत.
0: बरोबर.
1: दुष्परिणाम काही होत नाहीत. परत ते अन्न पचायला चांगलं आहे. आता हे जी पिकं आहेत ती खाल्ल्यानंतर आता आजकाल आता बरेच लोकांनी रिसर्च केलेत की चांगल्या चांगल्या डॉक्टरनी IT म्हणजे ऑफिस ह्याच्या डॉक्टरनी तर त्यात माणसाच्या अंगात सुद्धा बी आता विषाचं प्रमाण यायला, दुधात सुद्धा पण एवढा मोठा म्हणजे रासायनिक शेतीचा परिणाम झालाय.
0: होय ना. पण आता तुम्ही पहिल्यांदा जेव्हा सुरुवात केली सेंद्रिय शेती करायला ते तुमच्या डोक्यात विचार कसे आले की आपण सेंद्रिय शेती करावी?
1: आमचं पारंपरिक पहिल्यापासून शेतीधंदाच. मग त्याच्यापासून मी कामाला लागल्यानंतर काय झालं, एक ओढ वेगळी म्हणजे मी आज बिझनेस राईस मिलचं काम करत असलो तरी पण एक माझी स्वतःची शेती, मी स्वतः मी पिकवलेलं अन्न खावं ह्या उद्देशानं मी करत गेलो.
0: अच्छा, म्हणजे तुम्ही राईस मिल चालवता आणि त्याच्यासोबत शेतीही बघता, म्हणजे तेव्हा तुमच्या डोक्यात आलं की आपण सेंद्रिय शेतीकडे वळावं. म्हणजे सुरुवातीला फक्त तुम्ही स्वतःपुरता विचार केला आणि त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये वाढ होत गेली. पण तरी सुद्धा की ज्यावेळी तुम्ही सुरुवात केली सेंद्रिय पीक घेण्याची त्यावेळी तुम्हाला असा काय फरक जाणवला आपल्या पिकांमध्ये म्हणा किंवा आपल्या जमिनीमध्ये असेल किंवा तुम्ही जे उत्पन्न घेत होता त्याच्यामध्ये?
1: जमिनीत म्हणजे उत्पन्नात आणि फरक पडतोय आणि त्या पिकाचं जे सेंद्रिय पद्धतीने घेतल्यानंतर त्या पिकाला चव जास्त असते.
0: बर.
1: खाण्यात म्हणजे एकदम टेस्ट असते. परत ही रासायनिक पदार्थांचं त्याचा चव नाही काही नाही, फक्त स्मेल पण नाही. आता इतर जर सेंद्रिय पद्धतीने पीक घेतलं तर ते कमीत कमी भाजीपाला घेतला, मुळा, लाल भाजी, भेंडी, कोथिंबीर, मेथी वगैरे घेतला, कमीत कमी 2-3 दिवस आमची भाजी तशीच टिकते. आणि आज रासायनिक खताची जो आज जो आणला उद्या सकाळी बघितला तर ती मावळून गेलेली असते.
0: होय ना.
1: तो परिणाम आहे त्याचा. म्हणजे त्याच्यात काय अंशच राहत नाही. आजकाल काय करतात बरीच लोक कुठलं तरी एक औषध मारलं, 1-2-3 इंच आली की ती स्प्रे केला की 8-4 दिवसात म्हणजे एकदम 2 फूट 1 फूट वाढते आणि तीच लोक आज खायले त्यांना.
0: होय ना. मग हित म्हणजे तुम्हाला शेतकऱ्यांना काही सांगायचं आहे की काय करावं त्यांनी?
1: मी शेतकऱ्यांना माझ्या स्वतः शेतात बोलून जे मी प्रॅक्टिकली त्यांना नॉलेज देतो, औषधं कशी बनायची, गांडूळ खत वर्मी कंपोस्ट कसं बनवायचं, प्रत्यक्षात समोरच मी त्यांना बोलवून त्यांना ट्रेनिंग देतो. फी वगैरे काही घेत नाही, असं फ्री मध्ये सगळं ट्रेनिंग. म्हणजे माझे मी एकटा शिकलो तर माझे पण एक चार लोक सुखी होईल हे माझा उद्देश, आणि शेतीकडे वळून चार पैसे कमवावे आणि लोकांना चांगलं अन्न मिळू देत हीच माझी प्रयत्न आहे माझा.
0: म्हणजे आता तुम्ही म्हटल्यासारखं एखादा औषधाची फवारणी होते आणि लगेचच दोन तीन दिवसामध्ये ती भाजी वाढते आणि ती बाजारात येते आणि आपण विकत घेतो. विकत घेणाऱ्याला ह्या सगळ्या गोष्टी माहितीच नसतात की काय केलंय त्याच्यासोबत. म्हणून शेतकऱ्यांनीच जागरूक झालं पाहिजे की त्यांनीच अशा गोष्टींचा वापर करणं कमी केलं पाहिजे, तेव्हा कुठं विषमुक्त अन्न आपल्याला खायला मिळेल. आणि त्यासाठी तुमचा प्रयत्न चालू आहे सर. तर तुम्ही स्वतः ते गांडूळ खत वगैरे बनवता?
1: वर्मी कंपोस्ट बनवतो, जीवामृत, दशपरिणाम, गोकृप अमृत. आता मी गोकृपामृत ह्या करणार, मी गोपाळबाई सुतारे म्हणून आहेत त्यांनी गुजरातला, त्यांनी गोकृपामृत म्हणून एक जीवाणूचं कल्चर बनवलं. ते 7 दिवसात म्हणजे 1-200 लिटर होत आहे ते. 2 लिटर एक 2 लिटर ताक, 1 किलो गुळ आणि ते जीवाणू गोकृपामृत एका बॅरल मध्ये बदला की ते ऑटोमॅटिक 7 दिवसात म्हणजे ते रिसायकल होते आणि 200 लिटर तयार होते. त्याच्यापासून 60 प्रकारचे जीवाणू येतात. ते जमिनीत सोडू पण शकताय आणि झाडावर फवारू करू शकताय. त्याच्यावर रोग कीड काही येत नाही आणि ऑटोमॅटिक म्हणजे झाडाचं ग्रोथ जास्त वाढते, जमीन एकदम भुसभुशीत बनते आणि जीवाणूंची संख्या एकदम फार वाढते त्याच्यापासून. आणि त्याला जोडीला आम्ही जीवामृत सोडतोय, म्हणजे त्याचं म्हणजे एकदम जमीन उपजाऊ बनते त्याच्यापासून.
0: मला वाटतं ते जीवामृत आणि गांडूळ खत बनवण्याची पण एक वेगळी पद्धत आहे, ती काय आहे आपण सांगू शकू?
1: जे गायीचं शेण, गोमूत्र, पालापाचोळा, कचरा हे सगळं जमा करून एक कमीत कमी 20-25 दिवस त्याला तसं टाकायचं. पाणी मारून त्याच्यातल्या उष्णता गेल्यानंतर ते एका ढीक मारून त्याच्यावर गांडूळ सोडून ते ढापून ठेवायचं त्याला, आणि त्याच्यावर दररोज सकाळ संध्याकाळ थोडं मॉइश्चर राहीपर्यंत पाणी मारल्यानंतर त्यात ऑटोमॅटिक ते गांडूळ वाढतात आणि त्याची प्रक्रिया होऊन 60-60 गांडूळ तयार होत आहे.
0: किती दिवसामध्ये?
1: 60 दिवसात.
0: 60 दिवसात.
1: 60 दिवसात. आणि त्याचं जे वर्मी वास निघतंय गांडुळांची लघवी, ती खाऊन खाऊन त्याचं गांडूळला एक बुळबुटपणा असतोय आणि ती विष्ठा सगळी त्याची, म्हणजे ते गांडूळ खातोय कंटिन्युअस, तो खाण्याचंच काम करतोय. मग ते खाऊन त्याच्यात जे हे निघतं, लिक्विड निघतंय, ते एकदम म्हणजे काय ते झाडावर मारला की नाही त्याला कीड पण धरत नाही आणि सुटसुटीत राहते ते. त्याच्यापासून ग्रोथ मिळते, झाडाला ग्रोथ मिळते फार. म्हणजे एक ते टॉनिकचंच काम करते.
0: बरोबर बरोबर.
1: वर्मी वॉश
0: म्हणून तर गांडूळाला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात. बरोबर. अलीकडे हे गांडूळ म्हणजे खूप प्रमाण त्यांचं कमी झालं होतं, पण
1: ऑलरेडी संपलेलंच आहे.
0: हो ना. पण आता हे तुमच्यासारखे लोक जे गांडूळ खत तयार करतात त्यांच्यामुळे थोडस प्रमाण वाढलंय आणि गांडूळ विकत सुद्धा आता घेत आहेत काही लोक.
1: नाही, आम्ही तर मी कुणाला जर पाहिजे असलं तर त्याला विकत नाही, मी फ्रीज देतो ही सेवा म्हणून.
0: बरोबर ना. हो ना. म्हणजे तुम्ही जेव्हा तुमच्या शेतावरती काही वेगवेगळे प्रयोग करत असाल त्यावेळी तुमच्या लक्षात येत असेल की काय बदल होतोय आणि मग तुम्ही तुमच्या सोबत चार लोकांनाही सांगता की असे बदल करावेत. पण तुम्ही न सांगता काही म्हणजे अशा काही लोकांनी तुम्हाला विचारलं का की तुम्ही काय करताय शेतामध्ये जो असा बदल दिसून येतोय?
1: मला बऱ्याच लोकांनी खुळ्यात काढले की तू खत घालत नाहीस, तुला शेतीच करायला जमत नाही, हे करून काय तू लई हे होणारच काय? साध्या भांगलाला बायका येणार, तुम्ही खत घालत नाही तर तुम्हाला भांगलाच येत नाही सरळ म्हणतात. बाबा तुम्हाला पगार मिळायची मतलब
0: होय ना.
1: मी असं सांगून मग त्यांना काम करून घेतोय. आणि आजकाल एवढी मोठी परिस्थिती, रोजगार परत गव्हर्नमेंट काम नसताना पगार द्यायला, त्यांना शेतीत माणसंच मिळायला तयार नाहीत. आज जर भात कापायचं म्हटलं तर मिनिमम 250 रुपये पगार घ्यायला
0: हो,
1: आणि ते 12 यायचं, 5 जायचं. मग त्यात शेतकऱ्याला म्हणजे त्याला वर्कआउटच होत नाही काम. त्याच्या पण लोक बरे 100% लोक ह्याच्यात जातात, रासायनिक मध्ये वळतात, रान मारायची औषधं ही ती मारायची सगळी, मग त्याच्यापासून रोगराई जास्त वाढायला.
0: होय ना. म्हणजे ही गोष्ट सरकारनेही लक्षात घेतली पाहिजे की अशामुळे या मॅनपॉवर कमी झालाय, शेतीत मध्ये काम करायला लोक मिळत नाहीयेत. आणि लोकांना पण कसं झालंय आता की कष्टाची कामं करण्याची सवय राहिली नाही अंगाला, ती सगळी मोडून गेले आणि उन्हामध्ये वगैरे काम करणं तरी जमतच नाही, त्यामुळे शेतामध्ये काम करणं थोडस टाळलं जात आहे. मग त्याच्यापेक्षा अनेक उद्योगधंदे जे रोजंदारीवरती काम करतात ते अनेक असे उपलब्ध आहेत जे जिकडे ती वळतायत, पण त्याच्यामुळे शेतकऱ्याचे हाल होत आहेत. मग तुम्ही तुमच्या शेतामध्ये आता कोणकोणती पिकं घेता?
1: ब्लॅक राईस आहे, कालानमक किरण आहे, शुगरलेस राईस, पर आर एन आर 1.40 48 हे म्हणजे शुगरलेस दोन राईस आहेत, इंद्रायणी, शुभांगी असे चार पाच प्रकारच्या व्हरायटी मी एक एक म्हणजे दहा गुंठ्यात करून त्याचं काम करतो त्याच्यावर 100% सेंद्रिय पद्धतीने.
0: मग एवढ्या कमी जागेमध्ये तुम्ही हे उत्पन्न घेता वेगवेगळ्या प्रकारचे, पण मग त्याचं उत्पन्न कसं येतं, म्हणजे बरं असतं की
1: रासायनिक मध्ये आणि सेंद्रिय मध्ये उत्पन्नाचा काही फरक नाही. एकदा जमीन जर सुपीक झाली त्याला काही फरक नाही. काय म्हणजे कसं वजन एक थोडा एक 10 पोती मिळत असेल ते 8 पोती मिळतात 100%. तर ते एकदम चविष्ट परत त्याच्यात ताकद जास्त असते आणि जर रासायनिक मध्ये त्याला काही व्यर्थ त्याला वास नाही काही नाही असं म्हणजे नाममात्र असं रेशनसकच त्याचे पर्याय
0: होय ना, म्हणजे तो फरक तुम्हाला जाणवत.
1: परत जमीन सुपीक बनते. आता आमच्या शेतात जर तुम्ही चालत गेला तर तुम्ही जमिनीवर चालला काय काचेवर चालला हे मला समजा नाही. तर तीच जमीन दुसऱ्या बाजूस जरा गेला की तुम्हाला दगडावून चालल्यास काय वाटतं, म्हणजे जमीन हार्ड होऊन सगळी नापीक झाले परत सगळी जीवाणू मरून झाल्यानंतर त्याचं कसंच राहिलं नाही जमिनीत.
0: म्हणजे तुम्ही एक 3-4 प्रकारचे राईस घेता आणि भाजीपाला हा असतोच आणि त्याचसोबत वेगवेगळ्या प्रकारचे भाताचे प्रकार तुम्ही तुमच्या शेतामध्ये करता. मग आता म्हणजे आम्ही ऐकून आहोत की काही शेतकरी असे करतात की हा बाबा मी इतके वर्ष ऊसाचं पीक घेत आलोय, किंवा एखादं कुठलं तरी दुसरं मका असेल किंवा आणि कुठलं तरी जोंधळा वगैरे पीक घेतोय, तर आलटून पालटून पीक वेगवेगळं घेतलेलं बरं की एकसारखं तेच म्हणजे घेतलेलं बरं.
1: शेतकरी आजकाल काय करायला एकच पीक घेतोय. आज मिरचीच घेतला की मिरची पिकात आज रेट पडला की तो त्याचे पैसेच वेस्ट होतात आणि त्याचं उत्पन्न सुद्धा मिळत नाही. तर 4-5 प्रकारचे घेतला तर हे ह्याला रेट मिळाला नाही तर दुसऱ्याला रेट मिळतात. म्हणून आळीपाळीनं जर वेगवेगळी पिकं घेतला तरी माणसाला स्वतः मार्केटिंग करून 4 पैसे मिळू शकतात.
0: म्हणजे आलटून पालटून पीक घेणं चांगलं पण ते शेतकऱ्याच्या डोक्यातून जात नाही आणि ते काढायचं म्हणजे खूप कसरतीचं काम आहे. मग तुम्हाला असे काय अनुभव आले का की जे म्हणजे तुमच्या आजूबाजूचे शेतकरी असतील आणि त्यांना तुम्ही असं काहीतरी नवीन एक्सपेरिमेंट करा म्हणून सांगताय आणि त्यांच्या ते लक्षात येत नाही, पण तुमची ज्यावेळी शेती ते बघतात आज बघत असतील तेव्हा त्यांना समजून आलं असेल नसेल माहिती नाही, असा काय अनुभव तुमच्या सोबत
1: येतात? लोकांना सांगतोय की ते लोकांना पडत नाही. ज्यावेळेस विविध शाळेची मुलं येतात बघायला, शाळा बघायला तर टीचर येतात त्यांना माहिती सांगितलं ते बघायला वेगळं मिळतंय सगळं. ब्रोकोली, झुकिनी, परत आमचं रेड कॅबेज, लाल मुळा, हे प्रत्येक वेगळे पलत त्यांना अजिब वाटतं की बाबा हे कसं काय तुम्ही बनवताय. सगळी आता बियाणं तर सगळी मिळालेतच, त्याच्यात एक मी मॉडेल म्हणून तर करत राहतो. म्हणजे लोकांना तेच लगेच म्हणजे आमची माझी गिरायक आहे थोडी भरपूर गीर गाईचं दूध मार्केटिंग देतो. जे मोठे जज वगैरे आहे तिथे बेळगावला त्यांना म्हणजे पहिल्यापासून माहिती झाल्यापासून त्यांना दूध देतोय. परत भाजीपाला ते स्वतः आम्हाला ऑर्डर देतात. आता कालच मी धारवाडला काळा नमक, किरण, इंद्रायणी असे 5 प्रकारचे राईस पाठवून दिलो. आता मला बेंगलोर असं इथून मला त्यांनी म्हणजे पैशाचे विचार करून करतो पैसे देतो वगैरे, आम्हाला भाजी पाहिजे. त्यांनी प्रत्यक्ष शेतात बघून गेलेत त्यांनी मला ऑर्डर देतात असं म्हणजे याच्यावर माझं काम चालतंय.
0: मग हे असे जे ऑर्डर तुम्हाला मिळतात मग हे म्हणजे बाहेरच्या तरी ठीक आहे तुम्ही पाठवू शकता, पण इथं शहरामध्ये जर कुणाला पाहिजे असेल तर त्यांनी काय करावं?
1: मी स्वतः कॉन्टॅक्ट माझ्या नंबरशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर मी स्वतः जाऊन होम डिलिव्हरी देऊन येतोय. म्हणजे कसं आहे हा म्हणजे काय तर लोकांना याची माहिती होते आणि त्याचा प्रचार आणि प्रसार होते, माझ्यापासून दुसऱ्या 4 लोकांना ते काम मिळू देत ही माझी तळमळ आहे.
0: एवढाच उद्देश. खूप छान सर. आणि तुमच्यासारखे जर 4 शेतकरी तयार झाले तर ही जी जमीन आता नापीक बनतीये, जमिनीतला कस जो कमी होतोय तो ती जमीन आपल्याला सुपीक मिळेल आणि विषमुक्त अन्न लोकांना खायला मिळेल, म्हणजे तोच एक उद्देश. कारण आपण आणि मार्केटमध्ये पण फिरलं तर कसं होतंय की म्हणजे आता आपण दोडका घेतोय तर दोडके आता छोटे छोटे म्हटले की हा ते सेंद्रिय आहेत म्हणूनही विकले जातात. आता
1: नाही ऑलरेडी जे प्रमाणिकपर्यंत म्हणजे जे खरोखर मनापासून करायला पाहिजे. आता एक सर्टिफिकेट घेतात आणि त्यांनी काय वापरतात कोणाला माहित नाही. ते फक्त एक नावासाठी एक संस्था स्थापन करून ते सर्टिफिकेट करतात 30,000-40,000-50,000. मी म्हणतो लोकांना की स्वतः तुम्ही सर्टिफिकेट घेण्यापेक्षा तुमच्या मनापासून तुम्ही शेती करा सेंद्रिय पद्धतीने, 4 लोकांना सुखी ठेवा.
0: होय ना,
1: माझा उद्देश.
0: नक्कीच खूप चांगला उद्देश आहे सर तुमचा. आणि मग ब्रोकोली वगैरे ह्या ज्या इंग्लिश भाज्या आपण म्हणू एक थोड्या वेळासाठी, त्या भाज्या सुद्धा तुम्ही तुमच्या शेतामध्ये घेता. किती दिवसांचं पीक असतं ते?
1: हे ब्रोकली 30-40 दिवसात म्हणजे त्याचं रोप तर 1 महिना लागतोय आणि 40 दिवसात ते काढायला येत. रेड कॅबेज, ब्रोकोली वगैरे म्हणजे 30-60 दिवसाचंच पीक आहे आणि रेट जास्त मिळतो मार्केट जास्त आणि कच्चं खाल्ल्यानंतर प्रोटीन जास्त प्रमाणात मिळतात त्याच्यात आणि खायला टेस्ट असते.
0: मग 60 दिवसानंतर आपण दुसरं तिथं पीक घ्यायचं असतं की त्यालाच येतात
1: रिसायकल आणि परत
0: म्हणजे ते काढून
1: ते 8 दिवस झाले की ती लाईन मोकळी करायची जरा वापस आला की लगेच त्याला दुसरं पीक घालायचं. म्हणजे इथे आज ब्रोकली असली तरी इथे दुसरं पीक इथे दुसरं असं आलतू पालतू पीक घेतली जात.
0: म्हणजे आलटून पालटून पीक घेणं हे चांगलं.
1: म्हणजे काय होतं त्याचा त्याला म्हणजे एकच पीक घेतल्यानंतर त्याला ती सगळी जी जे जीवाणू जे अन्न पदार्थ पाहिजेत ते मिळत नाहीत. त्याच्या फरक पडायला पाहिजेत.
0: मग अशा आणि कुठल्या भाज्या आहेत सर?
1: लाल भाजी, मेथी, शेपू, कोथमीर हे सगळ्या भाज्या, मिरची, ढबू मिरची, वांगी, दोडकी, कारली भाजीपाला असतो.
0: सगळाच भाजी. मग एवढं सगळं म्हणजे भाजी आहे, वेगवेगळ्या प्रकारचे राईस आहेत, हे सगळी शेती सेंद्रिय पद्धतीनं चालवण्यासाठी तुम्हाला किती खतांचा वापर करावा लागतो किंवा ते तुमचं शेड्यूल कसं आहे?
1: मला ऍक्च्युली मला खर्चच येत नाही. माझ्या स्वतःच्या गीर गाई 4
0: बर,
1: त्याच्यापासून ते शेणा गोमूत्र मी वर्मी कंपोस्ट बनवतो. गो कुरपा अमृत आहे ते स्लरी मिक्सन वगैरे दिल्यानंतर त्याला रासायनिक खत आणून मला मलाची गरजच नाही. माझ्या स्वतः शेतातच घरातच रेडी होत आहे, त्याच्यामुळे मला दुसरीकडे जायची गरज लागत नाही. परत बांधावर मी कडुनिंबाची झाडं लावलं, तेच कडुनिंबाची पालं तोडून त्यात गोमूत्र हे 15 दिवस ठेवून मिक्सिंग करून त्याचा रस गाळून घेतल्यानंतर स्प्रे केला तर रोग किडी येतच नाही. साधी सोपी पद्धत
0: होय ना. बरोबर. मग हे जे आता म्हणजे आपला इन्कम वाढत नाही किंवा काही लोक काही शेतकऱ्यांच्या मनामध्ये अशी एक समजूत आहे की ऊसाचं पीक घेतल्यानंतर त्याला इतर जास्त खर्च लागत नाही, भांगलण वगैरे करावी लागत नाही आणि मग ते शुगर फॅक्टरीला पाठवून दिलं की आपलं काम संपलं मग आपल्याला पैसे मिळतील, ही जी समजूत आहे त्याच्यावरती तुमचं मत काय आहे?
1: आता ऊस रेडी करून पाठवून दिला तर त्याला मिळतात 1-2.5 रुपये किलो मिळतात, त्याला तेवढा खर्च पण आहे आणि त्याला पाठवून द्यायला त्याच्या मागे पळायला पाहिजेत, गाडी वाढायला पैसे द्यायला पाहिजे, कटिंग करायला पैसे द्यायला पाहिजे, त्याच्यानंतर ते उत्पन्न त्याचे पैसे वर्षानंतर मिळणार नाही. परत एक आणि कारखान्याने जास्त ऊस झाल्यापासून 15-15 महिने जाते, 16 महिन्यानंतर ऊस काटला जातो.
0: म्हणजे हे डोक्यातून काढून टाकावं
1: आणि शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळावं.
0: आता सेंद्रिय शेतीमध्ये जे आपण पीक घेतो म्हणजे आता जर भाताचा आपण विषय घेतला राईसचा, तर एक राईस पीक काढण्यासाठी आपल्याला किती दिवस लागतात?
1: टोटल म्हणजे 120-130 दिवसाचं भात असतं ते, त्यात कमी जास्त प्रमाणात म्हणजे 10-20 दिवसाचाच फरक असतो, म्हणजे 110-140 दिवसापर्यंत.
0: आणि मग तुम्ही जे असे वेगवेगळे ते राईसचे प्रकार घेता त्यालाही तेवढाच वेळ लागतो?
1: होय, तेवढाच वेळ.
0: मग तुम्ही हे खत वापरता जे तुम्ही स्वतः बनवता त्याचं म्हणजे प्रमाण किती प्रमाणात असतं, म्हणजे किती दिवसानंतर घालता किंवा केवढं प्रमाण वापरता?
1: ज्या पिकाला मी पीक घालणार म्हणजे लावणार त्या अगोदर ते घालून रेडी करतो, त्याला काही म्हणजे किती पण घाला म्हणजे काय जेवढं चांगलं अन्न घातलं तर ते सुपीकच होणार जमीन, त्याला कमी जास्त फरक पडणार. रासायनिक घातलं तर मग जमीन पिकं जळून जाणार, ह्याला काही तसं दुष्परिणाम रासायनिक सेंद्रिय शेती खताला दुष्परिणाम काही नाही.
0: बरोबर. आणि मग तुमच्या शेताकडे बघून मग बाकीचेही लोक काही सेंद्रिय शेतीकडे वळाले?
1: भरपूर वळले. आता सध्या ग्रुप पण आम्ही केलो आहे 4 लोक, म्हणजे आज तालुक्यात आम्ही कमीत कमी नाही म्हटलं तरी 100% असे सर्टिफाईड शेतकरी मी जे जुने पहिल्यापासून सेंद्रिय शेती करतात असं ग्रुप करून आम्ही एक संघ स्थापन केलोय.
0: बर.
1: सुरक्षा सावे कृषी परिवार म्हणून.
0: अरे वा.
1: तालुक्यात पुऱ्या, परत त्याच्या तालुक्याचा अध्यक्ष मीच आहे.
0: मग याच्या माध्यमातून ठिकठिकाणी जाऊन शेतकऱ्यांना सांगणं वगैरे असे कार्यक्रम करता?
1: आम्ही 2-4 महिन्यातून एकदा 25-30 शेतकऱ्यांना जे खरोखर बाहेरच्या राज्यात जे मोठे मोठे शेतकरी आहेत सेंद्रिय पद्धतीने शेती करतात त्यांच्या शेतीवर जाऊन इथल्या लोकांना कशी त्यांनी शेती कशी करतात त्यांची मार्गदर्शन ते म्हणून त्यांना प्रत्यक्षात आम्ही माहिती देतोय. सगळं गव्हर्नमेंटच्या मार्फतच काम चालू असतं.
0: मग सर म्हणजे ही शेती करत असताना जसं तुम्ही म्हटलात की आता लोक शेतीकडे जास्त शेतामध्ये काम करायला भेटत नाहीत, मग आपल्याला ही सेंद्रिय शेती पद्धती करत असताना मॅन पॉवरचा तुटवडा म्हणजे जाणवतो का किंवा केवढी लागते?
1: ऍक्च्युली हे मॅन पॉवरचं काम म्हणजे फार प्रॉब्लेम आहे. आजकाल लोकात शेती करायला लोकच मिळणार झालेत आणि छान कुटुंब पद्धत असल्यापासून काय झालंय प्रत्येक माणूस आज विभक्त व्हायला आहे, त्याच्यामुळे शेतीवर परिणाम फार मोठा झालाय.
0: म्हणजे माणसंही मिळतच नाही,
1: माणसं मिळत नाही.
0: तेव्हापासून आपण सेंद्रिय शेतीवरती खूप भर देतोय सर, कारण ती आता काळाची गरज आहे म्हणायला हरकत नाही, कारण आपल्याला आपली माती वाचवायची आहे, आपली जमीन वाचवायची आहे. तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी सांगून दिलात की तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं भाताचं पीक घेता, भाजीपाला वेगवेगळ्या प्रकारचा घेता आणि त्यासोबत सगळं हे सेंद्रिय खत वापरून तुम्ही हे पीक घेतलं जातं. मग त्याच्यासोबत मी ऐकून आहे की अनेक असे प्रोडक्ट तुम्ही बनवता किंवा अनेक अशा असं उत्पन्न घेता तुम्ही जे खूप सेंद्रिय पद्धतीनं म्हणजे ऑर्गॅनिक आहे, तर ते काय आहे?
1: शेंगदाणा तेल, कुसबी तेल आणि खोबरेल तेल, असे 3 प्रकारची तेल बनवतो. म्हणजे कोल्ड प्रेस ऑइल म्हणजे लाकडी घण्यावर, पहिला जी पारंपरिक पद्धत होती की लाकडी घण्यावर बैलावर चालणारी ती लाकडी घणा असतो त्याच्यावर, म्हणजे एकदम त्याची टेम्परेचर वाढत नाही, त्या गरम होत नाही तेल. आणि ही तेल जी आत्ताची तेल आहे ती तेलावर म्हणजे प्रक्रिया करून करतात आणि ह्याच्यावर एक कुठल्याही रासायनिक प्रक्रिया केली जात नाही किंवा काही जात नाही, फक्त दोन्ही लाकडांच्या मध्ये घालून फिरवून तेल काढलं जातं. म्हणजे 100% शुद्ध आणि खाण्यायोग्य, फॅट त्याच्यापासून वाढत नाही आणि एकदम म्हणजे सगळे जे शेंगदाण्यात ते कंटेन आहेत ते त्या तेलात राहतात.
0: येतात
1: आणि त्याला खायला म्हणजे प्रोटीन वगैरे जास्त असतात आणि चरबी वाढत नाही.
0: बरोबर.
1: इतर लोकांनी आता लोकांना असा प्रसार करलेत की त्याचे ह्या तेलापासून वेगवेगळे आजार होतात, तसं काही नाही. तर हे केमिकल पासून ते आजार होतात. शुद्ध तेलापासून काही आजार होत नाही, ते माणूस व्यवस्थित राहतोय.
0: बरोबर ना. म्हणजे आम्ही आता डबल फिल्टर्ड वगैरे तेल वापरतो, त्यातला सगळे पौष्टिक गुणधर्म तरी निघालेलेच
1: असतात. ऍक्च्युली हे सगळं केमिकलच आज लोक खायलेत, त्याच्यापासून दुष्परिणाम फार वाढले. आणि ऍक्च्युली शेंगदाण्याचं तेल म्हणजे कुठलाही तेल काढतात जे लाकडी घेणार काढतात ते गरम होत नाही आणि त्यात केमिकल कुठलं राहत नाही.
0: आणि त्याच्यात
1: 30-35% त्याच्या त्या बियाण्यापासून 30-35% तेल येत राहत आणि एकदम 100% ओरिजिनल असत.
0: बरोबर. म्हणजे ते पूर्ण ऑर्गॅनिक आणि जी पूर्वी पद्धत वापरायची ती पद्धत वापरून तुम्ही तेल घेता. मग खोबरेल तेल आणि सूर्यफूल तेल आणि खोबऱ्याचं तेलही तुम्ही बनवता.
1: शेंगदाणा तेल
0: सूर्यफूल तेल आणि खोबऱ्याचं तेल. खोबरेल तेल तरी आता जास्त कोण काढून घेता असं बघत नाही आपण. म्हणजे मी तर ऐकलेलं आहे की जी मोठमोठी मंदिरं असतात जिकडे नारळ चढवले जातात ती त्यांचे जे ट्रस्ट असतात ते बनवतात एक वेळेस आणि ते विकायलाही ठेवले जातात. तर मग खोबरेल तेल आपण जे बाजारातून विकत आणतो आणि तुमच्याकडचं याच्यामधला काय फरक आहे?
1: जे तेल आम्ही जे लाकडी घेण्यावर तेल बनवतो ते एकदम शुद्ध आणि सेंद्रिय पद्धतीने असतं आणि लाकडाच्या घेण्यावर बनवल्यापासून त्याच्यात कुठलंही दुसरे कंटेंट काही राहत नाही त्याच्यात. म्हणजे कुठल्या धातूचा किंवा त्याच्यात केमिकलचा हे येत नाही, भाग येत नाही. आणि हे लाकडावर स्लो स्पीड मध्ये म्हणजे मिनिटाला 2-4 फेरे घेऊन त्याला काढलं असतं. म्हणजे 1 लिटर मिनिमम 15 किलो काढायला त्याला 2 तास लागतात. हा, त्याच्यापासून एकदम शुद्ध तेल निघतंय. आणि ते आता खोबरेल तेल गुरीत धरला की ते मी अंगाला लावलं तरी ते चिपकणार नाही की अंगात मुरून जाईल, एवढं शुद्ध आणि ओरिजिनल असतं.
0: खरंच ना. म्हणजे आजच्या दिवसांमध्ये ओरिजिनल एखादी गोष्ट मिळणं खूप कठीण झालंय, पण ते तुमच्याकडे अशा प्रकारची तेलं मिळतात जी नक्कीच आपल्या आरोग्यासाठी चांगली आहेत, केमिकल मुक्त आहेत, ती कुठल्याही केमिकलचा त्याच्यामध्ये वापर केलेला नाही आणि अगदी ऑर्गॅनिक आहेत. मला वाटतं बरीच लोक तुमच्याकडून घेत असतील आणि आपला कार्यक्रम ऐकून आणखीनही मागणी वाढेल अशी आम्ही आशा करू.
1: मी निसर्ग ऑर्गॅनिक फार्मर्स क्लब म्हणून माझ्या ब्रँडच मी मार्केटिंग करतो.
0: बर.
1: निसर्ग ऑर्गॅनिक फार्मर्स क्लब म्हणजे सगळे शेतकरी एका ठिकाणी, म्हणजे जे ओरिजिनल आहे त्या हिशोबानेच काम चालू.
0: म्हणजे तिथं फक्त ऑर्गॅनिक प्रोडक्टच मिळणार आपल्याला. बरोबर. खूप छान माहिती तुम्ही सांगितलीत सर, आणि परत एकदा थँक्यू सो मच.
1: नमस्कार.
0: शेवटी सर, म्हणजे सेंद्रिय शेतीकडे आपण का वळावं आणि त्याच्यामुळे आपल्याला काय फायदा होतो ते आणखीन एकदा आपण आपल्या शेतकऱ्यांना सांगूया आणि एकंदरीत शेतीकडे कोण वळणार असतील तर त्यांनाही एक मार्गदर्शन असेल तर त्या दृष्टिकोनातून आपण काय सांगू?
1: प्रत्येकाला मला सांगण्याचा एकच उद्देश आहे की विषमुक्त अन्न खावा आणि भले तुम्हाला दुसऱ्यासाठी नाही करायचं, स्वतःसाठी तरी 1-2 गुंठे करून चांगलं खावा. आणि शेतकरी जगला तरच देश जगणार. आणि मेन इम्पॉर्टंट काय, शेती आमच्या देशाचा कणा आहे शेतकरी, त्याच्यावरच म्हणजे बिझनेस चालतो. शेतीवर आमचा भारत देश डेव्हलप होत राहतोय. आज बघा, आज जून पासून तुम्हाला ऑक्टोबर पर्यंत एक बी उत्पन्न चालणार नाही. जर तेव्हा जे शेतीची उत्पन्न चालू झाली की मोठमोठ्या इंडस्ट्रीज म्हणजे मार्केट ॲड आपण सगळं फास्ट मुव्हमेंट घेतो. म्हणजे पिकं चालू झाली की बटाटा, रताळी, ही सगळी, कांदा, सगळं म्हणजे सगळं होलसेल मार्केट चालू होत आहे. त्याच्यावर शेतकऱ्यावरच ते डिपेंड आहे. म्हणजे शेतकरी जो खरोखर चांगला अन्न खाऊन 4 दिवस धष्टपूट राहतोय तरच ही पुढे शेती जाऊ चालू शकते.
0: होय ना. नक्कीच. मग आणखीन एक प्रश्न विचारेन सर, की तुमच्याकडे आता गायी वगैरे आहेत म्हणा किंवा गुरु आहेत म्हणून हे सेंद्रिय खत बनवणं थोडंसं तुम्हाला इझी जात असेल, पण ज्यांच्याकडे नाही आहेत जनावरं त्यांनी काय करावं?
1: त्यांना पण आम्ही काय करतो, एकदम कमी किमतीत म्हणजे आम्ही स्वतः मी वर्मी कंपोस्ट बनवतो किंवा ग्रॅन्युअल बनवणं. आता ज्याचा पुढचा विचार चालू आहे की जे गांडूळ खतात जे तवडे कंटेंट त्याच्यावर जास्त प्रमाणात 60-70 कंटेंट आम्ही घालून एक ग्रॅन्युअल म्हणजे जे खतं वापरतात त्यांना ती सवय म्हणून एक वर्मी कंपोस्टचं ग्रॅन्युअल बनवण्याचा आमचा प्लॅन चालू आहे. त्याच्यात ते 60 प्रकारचे जीवाणू राहणार.
0: बर.
1: मग ते शेतकऱ्यांना कमी बजेटमध्ये द्यायचं, म्हणजे नाहीतर बाबा तू त्याला स्वतः ट्रेनिंग द्यायचं हे माझं काम याच्यापुढे मी घेणार आहे. म्हणजे स्वावलंबी व्हावा शेतकरी.
0: होय ना. नक्कीच त्याची गरज आहे, कारण बऱ्याचदा आता जनावरं पाळण्याची कपॅसिटी नसते म्हणा किंवा चारा वगैरे त्यांना घालण्याची एकेका शेतकऱ्याची कपॅसिटी नसते.
1: आजकाल फर्टिलायझर बघितला तर ऍक्च्युली त्याच्यात काहीच प्रमाण नसते, सगळं म्हणजे वेस्ट मटेरियल घालून ते फक्त वाढवलेलं असतं. आणि म्हणून आज एक पोतं घातल्याने 10 पोती घातल्यानंतर त्याचं ताळमेळ जमलं त्याने म्हणून शेतकरी आज मागं पडायला.
0: म्हणजे शेतकऱ्यांनी सुद्धा हा विचार करावा की आपण कुठल्या पद्धतीचं पीक घेतोय, ते स्वतः घरी खात नसले तरी सुद्धा जी लोक खाणारे आहेत त्यांच्याही जीवाशी आपण खेळतोय अशातला भाग होतो, तेव्हा ते थोडस स्वतःच्या उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून विचार करत असतील, पण तो थोडासा विचार बाजूला ठेवून सेंद्रिय शेतीकडे वळावं म्हणजे त्यांची शेती चांगली होईल, जमीन चांगली होईल आणि जमीन जर सुपीक बनली तर आपल्याला
1: त्यांची प्रकृती पहिले चांगली होईल
0: आणि त्यांच्या सोबत जे इतर तर त्यांच्याकडून जे घेत असतील विकत वगैरे तर त्यांचंही आरोग्य नीट राहील. तर शेतकऱ्यांना एक कळकळीची विनंती आहे की सेंद्रिय शेतीकडे त्यांनी वळावं. अगदी कमी खर्चामध्ये ही शेती होते. सुरुवातीला जरासं तुमच्या जमिनीची सुपीकता वाढवताना किंवा वाढवण्यासाठी थोडासा वेळ लागेल, कारण इतके वर्ष तुम्ही रासायनिक खतांचा उपयोग केलेला असतो, त्यामुळे लगेच काय हा फरक दिसणार नाही. पण नक्कीच तुम्ही एकसारखं हे सेंद्रिय खत वापरल्यामुळे तुमच्या जमिनीमध्ये फरक तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि हा फरक पाहिल्यानंतर तुमचं आरोग्य आणि सोबत तुमच्याकडून जो माल विकत घेतात त्यांचाही आरोग्य विषमुक्त होणार आहे. आणि विषमुक्त शेती करण्यासाठी मार्गदर्शन करणारे मंगेश सरांच्या सारखे बरीच लोक कार्यरत आहेत, त्यांच्याकडून तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता आणि आपली जी शेती आहे ती निरोगी म्हणायला हरकत नाही आणि जमीन सुपीक बनवण्यासाठी त्यांची मदत घेऊ शकता. सर पुन्हा एकदा थँक्यू सो मच तुम्ही आलात आणि या विषयावरती बोललात. शेवटी जाता जाता आणखीन एकदा आपण सेंद्रिय शेतीचं महत्व पटवून देऊया की किती उत्पन्न त्याच्यातून मिळतं आणि काय फायदे आहेत त्याचे, आणि आपला कार्यक्रम संपवूया.
1: सेंद्रिय शेती म्हणजे अन्न चांगलं मिळत आहे, परत त्याच्यात खर्चात एकदम मोठी तफावत आहे. म्हणजे काही खर्चच लागत नाही, फक्त मॅन पॉवर साठी एवढंच खर्च होऊ शकतोय, दुसरा काहीच नाही.
0: बरोबर. म्हणजे शॉर्टकट मध्ये सांगायचं झालं तर विषमुक्त अन्न आपल्याला खायला मिळतं आणि त्याची क्वालिटी चांगली असते. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे, त्यामुळे या गोष्टीकडे नक्की लक्ष द्यावं. सर थँक्यू सो मच तुम्ही इकडे आलात आणि या विषयावरती बोललात त्याबद्दल.
1: नमस्कार, धन्यवाद.
2: जय जायता तर हेचीच गजा
3: येता म्हणजे कपार बुकू ती खालसून लागली.
4: आता सगळं बरं आहे ना बाकी?
5: नाही नाही सारख्याच्या बापूस नुसतं खोळावल्यासारखं करता अन पाणी टाकल्यात माहिता

0: नमस्कार, तुम्ही ऐकताय वेणुधुनी 90.4 KLE कनसू आणि आजचे पाहुणे. या कार्यक्रमामध्ये आज आपण भेटणार आहोत शंकर पाटील यांना, ज्यांना आपण संगीत रत्न म्हणून ओळखतो आहोत. आणि त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर शंकर पाटील यांना उपजत गायकीचा गुण होता आणि त्यांनी इयत्ता पहिलीपासूनच पुस्तकातील कविता म्हणायला सुरुवात केली. आणि तो गुण ओळखून इयत्ता 4th शिकत असताना किनई शाळेमध्ये रुजू झालेले सुंडी तालुका चंदगड येथील दत्तात्रय पाटील गुरुजी यांनी त्यांना आपल्याकडील एक कविता म्हणायला शिकवली. ती त्यांनी सुरेख आवाजात म्हटली. तेव्हापासूनच 4th ते 7th पर्यंतच्या पुस्तकातील कवितांना चाली लावून वर्गातील मुलांना म्हणायला लावित असताना त्यांच्या गायकीची शैली कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन नसताना देखील सुरेख वाटू लागली. आणि असे हे शंकर पाटील माझ्यासोबत माझ्या स्टुडिओमध्ये आहेत. सर, वेणुधुनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार मॅडम.
0: आता आपल्याला संगीत रत्न म्हणून ओळखतात लोक, पण पहिलीमध्ये असल्यापासून तुम्ही कविता म्हणायला सुरुवात केला आणि नंतर मग तुमच्याकडून चाली लावून घेतल्या गेल्या, पण ती शाळा तुमची कुठली मला जाणून घ्यायला आवडेल.
1: हरकत नाही. तर किनेगावमध्ये प्राथमिक शाळा होती आमची, हायर प्राथमिक शाळा म्हणून होती. त्या शाळेमध्ये मी शिकलो. ज्यावेळेला मी दुसरीमध्ये होतो शिकत होतो त्यावेळेला माझे वडील गेले आणि फक्त आईच आमचा सांभाळ करायची. आम्ही 8 भाऊ.
0: अच्छा.
1: आणि ते इतकं बर्डन पडलं आईवरती की ते कसं पोट भरायचं आमचं त्यांना समजत नव्हतं. मग ते त्यावेळेला शाळेमध्ये खायला उपीट वगैरे द्यायचे त्यावेळेला. मग ते उपीट मिळण्यासाठी मला थोडं लवकर शाळेमध्ये घातले नावमध्ये. आणि शाळेमध्ये शिकत असताना त्या शाळेमध्ये आम्हाला शिकत असताना पोटासाठी म्हणून आम्हाला लवकर शाळेमध्ये नाव दाखल केले वडिलांनी. म्हणजे इतकी गरीब परिस्थिती होती. मग त्यावेळेला काय झालं, जेव्हा ती गायकी माझी समजली लोकांना शाळेमधनं, शाळेच्या माध्यमातून, तेव्हा बरेच कार्यक्रम गावामध्ये व्हायचे. आणि गावामध्ये जेव्हा कार्यक्रम असेल तेव्हा ती माझी गायकी माहिती असल्यामुळे कुठलाही कार्यक्रम जर झाला तर सुरुवातीला माझं गाणं व्हायचं आणि त्याच्यानंतर मग ते कार्यक्रम सुरुवात करायचे. अशी माझी परिचय म्हणजे गावामध्ये सुरू झाला.
0: अच्छा. म्हणजे त्यावेळी माध्यमं नव्हती त्यामुळं म्हणजे गायन हे एक उत्कृष्ट मानलं जायचं आणि त्यामुळं तुम्हाला चान्स भेटत गेला आणि त्याच्यामुळे सगळ्यांना माहिती झालं.
1: बरोबर.
0: मग तिथून पुढची सुरुवात कशी झाली?
1: मग त्याच्यानंतर काय झालं, खेडेगावमध्ये बरेच ठिकाणी पूर्वी बाकी माध्यम काय नसायचं एंटरटेनमेंटचं, तर त्यावेळेला भजनं व्हायची गावामध्ये. मग त्या भजनाच्या माध्यमातून मला ती ओढ लागली परत. मग ज्यावेळेला मी हायस्कूलला होतो तेव्हा बऱ्याच स्पर्धामध्ये भाग घेऊन वगैरे बक्षिसं घेतली, शाळेमध्ये घेतली, हायस्कूलमध्ये घेतली, बाहेरच्या ठिकाणी पण घेतली. आणि त्याच्यानंतर जेव्हा कॉलेजला गेलो तेव्हा मग तो एक छंदच लागला म्हणायचा की स्पर्धेमध्ये भाग घ्यायची मला खूप हौस असायची. आणि बऱ्याच ठिकाणी मग मी पारितोषिक आणलेली आहेत त्यावेळेला सुद्धा.
0: मग फक्त गायनाच्या स्पर्धेमध्येच भाग घेत होता की इतरही स्पर्धेमध्ये?
1: नाही, फक्त मी गायनाच्या स्पर्धामध्ये, कुठल्या भाषण स्पर्धामध्ये जमलं नाही करायला. मी फक्त गायनमध्येच घेत होतो स्पर्धेमध्ये भाग.
0: मग तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालं?
1: शिक्षण माझं 1974 मी बीकॉम झालो गोगटे कॉलेजमधून टळेकवाडी. तर त्यावेळेला शिक्षणही असं झालं की ते सांगायला मला अतिशय अभिमान सांगायलं की मी पहिल्यांदा पीजीला जेव्हा मी ऍडमिशन घेतलं तेव्हा मी कॉलेज जाताना हाफ पॅन्टवरतीच गेलो. आणि त्याच्यानंतर थोड्याशा नंतर गेल्यानंतर मी पायजमा शिवून घेतला. म्हणजे इतकी परिस्थिती कठीण होती. आणि घरातनं सपोर्ट असा होता, 8 भाऊ होते, पण परिस्थिती मला शाळेला पाठवून द्यायची त्यांची इच्छा जरी असली तरी खर्च द्यायला त्यांना साध्य होत नव्हतं. त्याच्यामुळे माझं मी काम केलं आणि माझं मी बीकॉमपर्यंत मी शिक्षण घेतलं. म्हणजे सुट्टीमध्ये 2 महिन्याच्या सुट्टीमध्ये काम करायचं आणि ते पैसे घेऊन मग ॲडमिशन घ्यायचं. नंतर मग स्कॉलरशिप मिळवायची आणि त्या स्कॉलरशिपमधनं मग दुसरी टर्म भरायची कॉलेजची फीची. असं करून मी शिक्षण माझं पूर्ण केलं.
0: मग तुमच्या इतर भावंडांचं शिक्षण कुठपर्यंत?
1: इतर भावंडे माझे पूर्ण अशिक्षित आहेत. दोघं फक्त 3rd-4th

0: ते शिकलेत, बाकी सगळे अशिक्षित आहेत.
1: मग तुम्हाला एवढी कशी काय म्हणजे शिक्षणाची ओढ म्हणा किंवा ती ओढ?
0: भावांची इच्छा होती आणि आईची आमच्या जबरदस्ती इच्छा होती की एकतरी मुलगा माझं शिकावं.
1: ती ओढ
0: भावांची इच्छा होती आणि आईची आमच्या जबरदस्ती इच्छा होती की एकतरी मुलगा माझं शिकावं अशी इच्छा होती.
1: अच्छा, आणि ती तुमच्याकडून पूर्ण झाली?
0: हो.
1: ओके, अर्थात त्याच्यासाठी तुम्हाला खूपच कठीण काम करावी लागली.
0: कठीण काम.
1: पण ते शिक्षण पूर्ण करत असताना आणखीन काय अडचणी आल्या आणि तुम्ही त्याच्यावरती कशी मात केली?
0: अडचणी खूप होत्या, म्हणजे फक्त परिस्थितीच्या अडचणी, म्हणजे खाण्यापासून ते आर्थिक म्हणजे सगळी अडचण होती. खायला पण आम्हाला पोट पण मिळत नव्हतं. आम्ही मला वाटतंय मॅट्रिकला जी असताना देखील फक्त एक मक्याच्या कण्या असत ना, कण्या त्या म्हणजे भात वगैरे भाकरी वगैरे मिळायची नाही, ते मक्याच्या कण्या खायचं आणि झोपून टाकायचं, म्हणजे अशी परिस्थिती होती. त्याच्यामुळे मला घरातून सपोर्ट, मला फक्त शिक्षण घ्यायला सपोर्ट होता पण आर्थिक बाबतीत सपोर्ट नव्हता. म्हणून मग मी कमवायचं, शनिवार रविवार काम करायचं PW रस्त्यावरती, ते पैसे घ्यायचे आणि शिक्षण त्यावेळेला केलं. आणि त्याच्यानंतर मग मॅट्रिक नंतर मग माईन्स वरती मी कामाला लागलो, 2 महिने काम करायचं आणि नंतर मग ती पैसे घेऊन ऍडमिशन घ्यायचं. अशा अडचणी खूप होत्या, त्या अडचणीतनं हे मी असं माझं मी कमवा आणि शिका ह्या तत्वानुसार मग मी शिकत गेलो आणि माझं शिक्षण मी BCOM पूर्ण केलं.
1: मग मुळातच तुमचं संगीताचं शिक्षण झालेलं नाही?
0: तरी अजिबात शिक्षण नाही, कुणाचं मार्गदर्शन देखील नाही. जे काय असेल ते आत्मसात केलेली कला आहे, कारण गुरुकडे जायला मला ताकदच नव्हती, फी देणार कुठून,
1: हो ना,
0: अशी परिस्थिती होती.
1: अच्छा, मग त्याच्यामध्ये तुमची प्रगती आणखीन कशी झाली?
0: प्रगती म्हणजे त्यावेळेला मी काय करायचो, रेडिओ असते त्यावेळेला, रेडिओ होते गावामध्ये, त्या रेडिओची गाणी जाऊन ऐकायची दुसऱ्यांच्या घरी जाऊन, आणि ती रेडिओवर लागलेली गाणी मी लिहून घ्यायचा. त्या जेव्हा लागत ते पूर्ण झालं तर ठीक आहे, नाही तर ते जेव्हा दुसऱ्यावर लागेल गाणं त्यावेळे ते पूर्ण करायचं आणि ते मग प्रॅक्टिस करून मी गाणं म्हणायला चालू केलं स्वतःच माझं मीच.
1: आता तुम्हाला एका रेडिओवरती बोलून कसं वाटतंय?
0: नाही, अतिशय छान वाटतंय, काय प्रश्नच नाही. म्हणजे कसं आहे, विनोदनीनं एवढ्या छोट्या कलाकाराला एवढं मोठं म्हणजे दिलं स्थान बोललं त्याच्याबद्दल तर मला खूप समाधान वाटतंय.
1: आमचं रेडिओ स्टेशन त्याच्यासाठीच आहे की आपल्या कम्युनिटीमध्ये किंवा आपल्या आसपास जे असे कलाकार आहेत ज्यांच्यामध्ये अनेक कला लपलेल्या आहेत पण त्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीत, त्यांच्यासाठीच हा एक प्लॅटफॉर्म आहे, तोही अगदी फ्री.
0: नाही, बरोबर आहे, तुमचं खूप मोठं हे म्हणजे असं सगळ्यांना श्रेय देतात तुम्ही. माझ्या मुलीला पण मागच्या वर्षी तुम्ही बोलून घेतला होता, त्यावेळेला मी मुलीबरोबर देखील आलो होतो, तिची पण छान तुम्ही मुलाखत घेतला आणि ती छान बोलली, ती मला अगदी भरून आलं होतं.
1: हो, बरं, म्हणजे अशी तुम्हाला मग संगीताची आवड लागली. मग अनेक ठिकाणी कार्यक्रम होत होते असं तुम्ही म्हटलात, मग म्हणजे त्या गाण्यांमध्ये म्हणजे ते जे गाणी तुम्ही म्हणत होता त्याच्यामध्ये अधिक आवड तुम्हाला कशी निर्माण झाली किंवा कसं तुम्ही ते भजन वगैरे शिकत गेला?
0: हो, हो, अधिक आवड निर्माण व्हायचं कारण कसं झालं, तर आम्ही आमच्या ज्या ग्रुप होता गावामधला भजनाचा, त्या ग्रुपमध्ये मी जाऊन बसायचा खूप वेळा, जेव्हा मला टाइम मिळेल तेव्हा त्यांच्या ग्रुपमध्ये जाऊन बसायचा. ते कसे गातात काय करतात तर ते आत्मसात मी कला मी आत्मसात करत गेलो आणि त्याच्यामध्ये माझी सुधारणा झाली. ऐकून ऐकून, फक्त आमच्या गावचंच नाही, कुठे जर तिथं प्रोग्राम असेल ते ऐकायचं, त्याच्यातनं काहीतरी घ्यायचा मी प्रयत्न केला आणि मग ती कला अशी मी आत्मसात केली.
1: एक 4 लाईन म्हणून दाखवाल?
0: म्हणून दाखवते की निसा

0: खूपच छान. आपण बोलत असताना जसा शाळेचा विषय निघला की तुम्ही एकटेच शिकलात तुमच्या भावंडांमध्ये असं तुम्ही म्हटलात. मी तुमचा एक लेख वाचला ज्याच्यामध्ये मी असं वाचलं की तुम्ही शाळा सोडणार होता म्हणजे 10वी झाल्यानंतर, आणि त्यानंतर तुम्हाला काही लोकांची मदत मिळाली, तर ते कोण होते?
1: ॲक्च्युली 10वीनंतर नाही मॅडम, मी जेव्हा 8वी झालो तेव्हा 8वीनंतर माझी परीक्षा झाल्यानंतर मी पास झालो, आणि मग परत मी त्यावेळेला ठाळवे हायस्कूलला होतो. मग किनिये ते ठाळवे हायस्कूल आम्ही चालत येत होतो, कारण बसला पैसे मिळत नसल्यामुळे आम्ही किनिये ते ठळकवाडी जवळजवळ 14 किलोमीटरचं अंतर आम्ही चालत येत होतो आणि चालत जात होतो. मग त्यावेळेला 8वी पास झाल्यानंतर परत आमची आई म्हणाली की आता यावर्षी तुझं शिक्षण झालं, आता ह्याच्यापुढे आम्हाला काय होणार नाही, आणि आता शेतामध्ये वगैरे कामाला माणसं पाहिजेत किंवा घरचं काम करायला पाहिजेत, तेव्हा शाळेला तू जाऊ नको, आता शाळा बंद कर असं म्हटले. मग मी ठीक आहे म्हटलं, आहे मी एकटा तर काही करू शकत नव्हतो. मग मी घरी बसल्यानंतर ते आमच्या गावचे शिक्षक होते कर्मवीर विद्यामंदिर पेरमाडीला, TH डुकरे सर म्हणून, ते तिथं नवीन लागले होते. आणि मग त्यांना समजलं की असं असं शंकरनं शाळा सोडला आहे. मग त्यांना असं वाटलं की हा हुशार मुलगा आहे, ह्याचं शिक्षण चांगलं व्हावं अशी त्यांची इच्छा असल्यामुळे त्यांनी घरी आले आणि आईला त्यांनी विनंती केली की तुमच्या मुलाला तुम्ही पैसे नाही म्हणून तुम्ही शाळेला पाठवून देत नाही, तुम्ही पैसे देऊ नका आणि त्याला पुस्तकं पण देऊ नका, तुम्ही त्याची काही काळजी करू नका, आम्ही पुस्तकं आमच्या दुसऱ्या मुलांची आम्ही वापरले देतो आणि आमच्या बोर्डिंगमध्ये त्याला ठेवून घेऊन आम्ही त्याला शिक्षण देतो, तुम्ही फक्त आमच्यावर पाठवून द्या असं त्यावेळेला सांगितले. आणि त्याच्यानंतर मग मी तिथं पिरमा हायस्कूलला गेलो, म्हणजे ठाळवे हायस्कूलला 8वीला होतो, नंतर 9वी 10वी माझं शिक्षण पिरमडीला झालं. मग ते अंतर जवळ झालं आम्हाला, पिरमवाडी ते किनिये म्हणजे अंतर कमी, ठळवडीला म्हणजे पुढे यावं लागत होतं. मग ते अंतरही कमी झालं चालत जाणं येणं, आणि तिथे मग त्या TH डुकरे सरांच्यामुळे मग ती 2 वर्ष माझी शिक्षणाची पूर्ण झाली. त्यांनी मग त्यावेळेला मग फी वगैरे माझ्याकडून घेतली नाही, शाळेची फी घेतली नाही. आणि नंतर मॅट्रिक जेव्हा मॅट्रिकला आलो त्यावेळेला ती ग्रुपची सिस्टीम होती, सायन्स ग्रुप ते असे ग्रुप होते. त्यावेळेला मग मी गणितमध्ये नापास झालो. गणित नापास झाल्यानंतर त्याचा फायदा असा झाला, ते देवाचीच काहीतरी कृपा असेल, नापास झाल्यामुळे काय झालं, मी मधला जो पिरियड होता दुसऱ्या जूनला मग शाळा चालू होणार, मग त्याच्यामध्ये परीक्षा होणार मधली, मधले टर्मची फेल झालेल्या मुलांची नोव्हेंबर डिसेंबर ती ऑक्टोबरला व्हायची परीक्षा. मग तोपर्यंत मी काय केलं, मॅग्नेटचं काम चालू होतं आमच्याकडे डोंगरावरती, तिथं माझे मामा होते सुपरवायझर म्हणून, त्यांच्याकडून मी दगडं फोडायला लागलो तिथं. एक 8 दिवस मी दगडं फोडली. मग मामाने आमच्या काय सांगितले, आमचा हा भाचा हुशार आहे आणि त्याला ऑफिसमध्ये घ्या. मग त्यांनी ऑफिसमध्ये मला पेमेंट करायला घेतले, आणि पेमेंट करायला घेतल्यानंतर त्यांनी परीक्षा घेण्याकरता 20 रुपये मला एक्स्ट्रा दिले पगारापेक्षा, ठरल्या पगारापेक्षा. मग ते 20 रुपये दिल्यानंतर मग मी आईला जाऊन आनंद सांगितलं की असं असं, आणि आई मला 20 रुपये एक्स्ट्रा दिले बघ, म्हणजे आईनं म्हटली पहिला त्याचे परत देऊन दे. आणि तीच खरी बघ सत्तोपरी झाली. आणि मग त्यांनी काय केलं, हा एवढा मोठा प्रामाणिक जर मुलगा आम्हाला मिळत असेल तर त्याला आता शिक्षणाची आपण जबाबदारी घ्यायची, आणि जेव्हा तो सुट्टी 2 महिन्याची पडेल तेव्हा डायरेक्ट त्याला अपॉइंटमेंट द्यायची. मग दरवर्षी मला त्यांनी शिक्षण झाल्याबरोबर परीक्षा झाली की डायरेक्ट मला अपॉइंटमेंट द्यायची. मग किनियाचे तिथलं मॅग्नेट समाप्त झालं, त्याच्यानंतर मग नागरदासवाडी बॉक्साईन माईन चंदगड तालुक्यामध्ये तिथे माझी अपॉइंटमेंट दर 2 महिने डायरेक्ट अपॉइंटमेंट घ्यायची. मग ते 2 महिन्याचे पैसे घ्यायचे, फी भरायची कॉलेजची, नंतर स्कॉलरशिप घ्यायची, सेकंड टर्म भरायची, असं करून माझं शिक्षण मी पुरे केलं.
0: आता आपण हसत हसत या सगळ्या गोष्टी बोलतोय, पण तेव्हा किती त्रासाचं झालं असेल. पण हे ह्याच्यासाठी आपण डिस्कस करायचं की आताच्या मुलांना त्याची थोडीशी झळ
1: अनुकरण करावं. त्याच्यासाठी मी आता भजनाच्या सुद्धा माध्यमातून जे मी शिक्षण देतो, आणि जी मुलं माझ्याकडे शिक्षण घेणारी मुलं माझ्याकडे शिकतात त्या मुलांना प्रोत्साहन म्हणून मी SSLC मध्ये 75% मार्क वरती घेतील त्यामुळे मी माझ्याकडचे 500 रुपये प्रोत्साहन म्हणून देतो. किती माझे विद्यार्थी होते, मग 10 विद्यार्थी जर घेतले 75% तर 10 लोकांना मी 500 रुपये माझ्याकडे देतो. म्हणजे भजन शिकवताना जे शिकतात माझ्याकडे त्यांना,
0: अच्छा
1: जे माझ्या भजन शिकतात शाळेची मुलं त्यांना,
0: म्हणजे तुम्ही शिकवता देखील मुलांना?
1: हो, शिकवतो देखील त्यांच्याकडनं. मी जी मुलं माझ्या शाळेची जी भजन शिकतात, शाळेची मुलं भजन शिकतात त्या मुलांना मी हे प्रोत्साहन देतो 500 रुपयाच.
0: आजकालच्या मुलांमध्ये अशी भजनाची आवड तेवढीशी राहून म्हणजे टिकून राहिली
1: नाही, आता मधल्या काळामध्ये तेवढी नव्हती, पण आता अलीकडे मात्र थोडीशी त्याच्यामध्ये आम्हाला दिसून येते की आता बरेचसे विद्यार्थी लहान मुलं संगीताकडे वळत आहेत, कारण आता ह्या माध्यमापासून त्यांना प्रसिद्धी मिळायचं थोडंसं चान्सेस असल्यामुळे बरेच विद्यार्थी आता वळलेले आहेत, आणि आहेत भरपूर विद्यार्थी, आता लहान मुलं भरपूर संगीताकडे वळलेले आहेत. आणि माझे पण ते 4 ग्रुप आहेत लहान मुलांचे, संती बस्तवाडला, बाळक मटेला, कदमनगर आणि केनार, 4 ग्रुप लहान मुलांचेच आहेत माझ्याकडे.
0: मग तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतरचा प्रवास तुमचा कसा होता?
1: ग्रॅज्युएशन झाल्याबरोबर लगेच मग काय झालं, मधल्या काळामध्ये जेव्हा मी कॉलेज संपलो, BCOM झालो, तेव्हा मधल्या काळामध्ये मला नोकरी नसल्यामुळे मी गावात ती डेअरी चालू होती की नाही, त्या डेअरीचं दूध इकडे पिरमळला आणून द्यायचं, द्यायला लागत होतं. त्यावेळेला मग मी ते डेअरीचं दूध आणून 40-40 लिटर सायकलवर आणून द्यायचो. आणि त्यावेळेला आणून देताना एक आमच्या गावाकडे पोल्ट्री चालू केली होती शेना म्हणून तिकडे मंगळूरचे. त्यांना कुठनं समजलं की हा मुलगा असा असा हुशार आहे. मग त्यांनी मला एक दिवस वाटेत अडवले आणि आमच्या पॉल्ट्रीमध्ये काम करावं, तुम्हाला तिथे किती पैसे देतात, त्याच्यापेक्षा मी 50 रुपये जास्तीत देतो असं म्हणून त्याने मला आपल्या पॉल्ट्रीमध्ये ठेवून घेतले. आणि त्यांनी अग्रीमेंट अशी केली होती की तू एक वर्ष माझ्याकडे काम करायचं, मी जर स्टेट बँकमध्ये नोकरी देतो तुझ्या ग्रॅज्युएशनच्या तुमच्या एज्युकेशनच्या ह्याच्याप्रमाणे. मग त्याप्रमाणे काय झालं, त्यांची 7 महिन्यामध्येच त्यांची ते पॉल्ट्री बंद झाली. ते पुण्याहून हॅचरी एअर पिलं यायची की नाही, ती हॅचरीच तिकडनं काय ते बिघाड झाली, मग ते पिलं यायची बंद झाली, ती पॉल्ट्रीच बंद झाली आणि ते महिन्यात सोडूनच गेले. आणि मग ते माझं त्यांनी दिलेलं आश्वासन ते काय पूर्ण करू शकले नाहीत. आणि मग त्याच्यानंतर मग मी अरुण जिगमध्ये ॲप्लिकेशन केलं क्लेरिकल फोर्ससाठी. आणि ते मग तिथं मालकांनी माझं ते बोलणं इम्प्रेसिव्ह बोलणं होतं ते बघून, आणि इथून शर्ट फाटलं होतं ते बघून, की मग हा ते मला त्यांनी इंटरव्ह्यूला काय विचारले नाही प्रश्न, तू डायरेक्ट उद्या डबा बांधून घेऊन म्हणून सांगितले अरुण मालकांनी. अरुण मालक होते त्या अरुण काकतकर, त्यांनी डायरेक्ट मला अपॉइंटमेंट दिली.
0: आणि मला वाटतं जसं त्यांनी सुरुवातीला तुम्हाला ओळखलं त्याच्यानंतर लगेच तुम्हाला त्याच्यामध्ये बढतीही मिळत गेली.
1: खूप खूप म्हणजे त्यांनी माणसाचा अभ्यास केला तो माणूस होता अरुण. तर त्यावेळेला माझ्या कामाची त्यांनी पद्धत बघितली आणि इतकं सिस्टमॅटिक रेकॉर्ड ठरलं की कुठल्याही वर्षाची तुम्ही जर फाईल मागितला तर ती मी झट दिशी काढून देतो, इतकं माझं सिस्टमॅटिक रेकॉर्ड होतं. आणि त्याच्यामुळे मला लगेच सेकंड डिव्हिजन क्लार्कपासून मग नंतर मग वरची सिनियर म्हणजे ज्युनियर स्टोर ऑफिसर केले, त्याच्यानंतर सिनियर ऑफिसर केले, त्याच्यानंतर असिस्टंट परचेज मॅनेजर केले, आणि नंतर मग डायरेक्ट परचेज मॅनेजर केले. मला 4-5 पोस्ट ह्या ताबडतोब मिळत गेल्या कामाच्या पद्धतीमुळे.
0: मला वाटतं जवळजवळ तुम्ही 27 वर्ष काम केलं.
1: हो 27 वर्ष काम केलं, 27 वर्ष काम केलं. पण तेवढ्या लवकर जागा बढती मिळाली माझ्याशिवाय दुसरा त्या ह्याच्यामध्ये, तेवढ्या फॅक्टरीमध्ये 550 कामगारमध्ये 550 त्यावेळेला कामगार काम करत होते. पण ऑफिसमधनं मला बढती मिळाली ती मला फार लवकर मिळत गेली, जबाबदारी मला खूप मोठी टाकली त्यावेळेला. मग ज्यावेळेला मी तिथं नोकरी केलो त्यावेळेला बऱ्याच कामगारांची पण अशी म्हणजे नजर वाईट असायची की हा परचेजला म्हणजे ह्याला कमिशन मिळते आणि ह्या पैसे ह्याला मिळतात भरपूर अशी नजर होती. म्हणून मी मालकांना रिक्वेस्ट काय करतो की मला हे डिपार्टमेंट नको, मी बीकॉम ग्रॅज्युएट आहे, मला अकाउंटला घाला. पण त्यांनी मानले नाहीत, कारण एवढं प्रामाणिक माणसं परचेजला कोण मिळत नाहीत, कारण परचेजला म्हणजे कमिशन खातात आणि त्याच्यानंतर मग ते निदर्शनला आलं की मग त्यांना घरी पाठवतात. ह्या माझ्या समोर पण दोन घटना झाल्या होत्या.
0: तिथं दुसऱ्या मार्गाने आपण पैसा इझिली
1: कमवू शकतो पण आम्ही जे मी काम केलं ते इतकं प्रामाणिकपणे काम केलं की जे सप्लायर होते त्या सप्लायरने रिपोर्ट दिला होता मालकांना की ह्या माणसाला तुम्ही इथं हलू नका, कारण आम्ही जितक्या ठिकाणी मी सगळीकडे माल सप्लाय करतो आमचं कमिशन शिवाय कोण परचेज मॅनेजर खरेदी करत नाही, पण हा तुमचा माणूस आमचा चहा देखील पित नाही असा तिथे रिपोर्ट होता मालकांच्याकडे. आणि म्हणून जेव्हा एकदा युनियनकडनं पण आमच्या कंप्लेंट गेली मालकांना की सगळ्या ऑफिसमधल्या लोकांना तुम्ही इकडे ट्रान्सफर करता तिकडे ट्रान्सफर करता आणि ह्या माणसाला तुम्ही इतके वर्ष इथे का ठेवलाय, ह्याला पण बदला असं मालकांना त्यांनी रायटिंग मध्ये दिले होते. पण त्यांनी मालकांना त्यावेळेला सांगितलं की त्याला इथे आम्ही का ठेवले कंटिन्यू ते आमचं आम्हाला माहिती आहे, तुम्ही काय सांगायची जरूर नाही असं त्या भाषेत त्यांनी मालकांना उत्तर दिले.
0: हा होता आजचे पाहुणे हा कार्यक्रम ज्यामध्ये आपण शंकर पाटील यांना ऐकत होतो. या पुढचा भाग आपण पुढच्या आठवड्यामध्ये ऐकणार आहोत. पण आजचा भाग कसा होता त्याच्या प्रतिक्रिया जरूर कळवा, त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा का नवीन कार्यक्रमासोबत उद्या पुन्हा येईलच, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 KLE घनसू. नमस्कार.

बेळगावमधील केएलई बी एम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बी एम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बी एम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

आहो आता विसरा हे सगळं. इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एअरपोर्ट रोड बसवणकुटची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे। उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे BPharm, PharmD, MPharm, PhD। फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी। महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100+ वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3000+ अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क, बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा। NAC A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य। अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702। वेबसाइट आहे www.kleparm.edu।
3: Seasons change, but your brilliance is timeless. P&U brings you the exclusive change of season offer.
4: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamond jewelry. Also enjoy up to 20% off on making charges of gold jewelry and a flat 20% off on making of silver.
3: Offer valid till 31st July 2026. Hurry, visit to Messrs. Purushottam Narayan Gadgil, Seraph and Dwellers today. Terms and conditions apply.
5: Aarogyave nijavada sampattu. Nimma mattu nimma kutumbada aarogyada kaaljigagi vishwasara. Hesaru KLE Homeopathy Medical College and Hospital Baswankurchi Belagavi. Anubhava vandida vaidyara tanda, susajjita OPD sevegalu, aadhunika saulabhyagalu, aushadhi vitarane hagu rogi kendrita chikitsa sevegalu illi labhyavive. KLE sanste shikshana, aarogya seve mattu ವೈದ್ಯಕೀಯ ತರಬೇತಿಗೆ ಒತ್ತು ನೀಡುತ್ತದೆ. ಅಲರ್ಜಿ, ಚರ್ಮ ರೋಗಗಳು, ಸಂಧಿವಾತ ಮತ್ತು ಕೀಲು ನೋವು, ಮೈಗ್ರೇನ್, ಉಸಿರಾಟದ ಸಮಸ್ಯೆಗಳು, ಜೀರ್ಣಕ್ರಿಯೆ ತೊಂದರೆಗಳು, ಮಹಿಳಾ ಹಾಗೂ ಮಕ್ಕಳ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಮತ್ತು ದೀರ್ಘಕಾಲದ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಹೋಮಿಯೋಪತಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಆರೋಗ್ಯಕರ ಜೀವನಕ್ಕಾಗಿ ಇಂದೇ ಭೇಟಿ ನೀಡಿ KLE ಹೋಮಿಯೋಪತಿಕ್ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಏರ್ಪೋರ್ಟ್ ರೋಡ್, ಬಸವನಕುರ್ಚಿ, ಬೆಳಗಾವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448148503 ಹಾಗೂ 8123871607।

0: ಆರೋಗ್ಯವೇ ನಿಜವಾದ ಸಂಪತ್ತು. ನಿಮ್ಮ ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬದ ಆರೋಗ್ಯದ ಕಾಳಜಿಗಾಗಿ ವಿಶ್ವಾಸಾರ್ಹ ಹೆಸರು KLE ಹೋಮಿಯೋಪತಿ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಬಸವನಕುರ್ಚಿ, ಬೆಳಗಾವಿ. ಅನುಭವ ಹೊಂದಿದ ವೈದ್ಯರ ತಂಡ, ಸುಸಜ್ಜಿತ ಓಪಿಡಿ ಸೇವೆಗಳು, ಆಧುನಿಕ ಸೌಲಭ್ಯಗಳು, ಔಷಧಿ ವಿತರಣೆ ಹಾಗೂ ರೋಗಿ ಕೇಂದ್ರಿತ ಚಿಕಿತ್ಸಾ ಸೇವೆಗಳು ಇಲ್ಲಿ ಲಭ್ಯವಿವೆ. KLE ಸಂಸ್ಥೆ ಶಿಕ್ಷಣ, ಆರೋಗ್ಯ ಸೇವೆ ಮತ್ತು ವೈದ್ಯಕೀಯ ತರಬೇತಿಗೆ ಒತ್ತು ನೀಡುತ್ತದೆ. ಅಲರ್ಜಿ, ಚರ್ಮ ರೋಗಗಳು, ಸಂಧಿವಾತ ಮತ್ತು ಕೀಲು ನೋವು, ಮೈಗ್ರೇನ್, ಉಸಿರಾಟದ ಸಮಸ್ಯೆಗಳು, ಜೀರ್ಣಕ್ರಿಯೆ ತೊಂದರೆಗಳು, ಮಹಿಳಾ ಹಾಗೂ ಮಕ್ಕಳ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಮತ್ತು ದೀರ್ಘಕಾಲದ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಹೋಮಿಯೋಪತಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಆರೋಗ್ಯಕರ ಜೀವನಕ್ಕಾಗಿ ಹಿಂದೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ KLE ಹೋಮಿಯೋಪತಿಕ್ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಏರ್ಪೋರ್ಟ್ ರೋಡ್, ಬಸವನಕುರ್ಚಿ, ಬೆಳಗಾವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448145033 ಹಾಗೂ 8123871607.
1: Seasons change, but your brilliance is timeless. P&G brings you the exclusive change of season offer.
2: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamond jewelry. Also enjoy up to 20% off on making charges of gold jewelry and a flat 20% off on making of silver.
1: Offer valid till 31st July 2026. Hurry, visit to Messrs. Purushottam Narayan Gadgil, Seraf and Dwellers today. Terms and conditions apply.
3: बेळगावचा नवा माडाचा शिखर, लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली आलिशान वसाहत, सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी. हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर नव्वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि संस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. ग्रेट कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सुसंस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमचे स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते. काळजी

0: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवन कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या. केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड, बसवनकुर्ची, बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100+ वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3000+ अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क, बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणाम आधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक, A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाइट आहे www.kleparm.edu.
1: Looking for a rewarding career in healthcare? Your journey starts here. Admissions are now open at KLE College of Physiotherapy, Hubballi, one of the leading institutions under KLE Academy of Higher Education and Research. Enroll in the Bachelor of Physiotherapy, BPT, a 5-year comprehensive program including 1 year of internships. Learn in modern labs and smart classrooms. Access digital libraries, hostel facilities and vibrant extracurricular activities. Don't miss this opportunity to step into a respected and fast-growing profession. Call now at 866-0335 218 or at 944

0: 4982122. Visit kcpt.kaher.edu.in. KLE College of Physiotherapy, empowering your future in healthcare.
1: KLE टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव, KCET कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025 आणि 26 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज, 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50 अधिक PhD धारक शिक्षक, अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि वायफाय सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चर इंजिनिअरिंग, सिव्हिल, इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.

0: ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತು ಆಸ್ಪತ್ರೆ ಬೆಳಗಾವಿ. ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಂದ ಹಿರಿಯರವರೆಗೂ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ದಂತ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಹಲ್ಲುಗಳ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಹಲ್ಲು ಕೀಳುವುದು, ಹುಳುಕ ಹಲ್ಲಿನ ಚಿಕಿತ್ಸೆ, ವಕ್ರದಂತ ಸರಿಪಡಿಸುವಿಕೆ, ಮುಖ ಬಾಯಿ ಹಲ್ಲು ಕುತ್ತಿಗೆಗಳ ಶಸ್ತ್ರಕ್ರಿಯೆ, ಸೀಳು ತುಟಿಗಳ ಚಿಕಿತ್ಸೆ, ಹಳದಿಯಾದ ಹಲ್ಲಿನ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಕೃತಕ ಹಲ್ಲುಗಳ ಅಳವಡಿಕೆ ಮತ್ತು ಬಾಯಿ ವಸಡು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೂಡ ಲಭ್ಯ. ನಿಮ್ಮ ಬಾಯಿಯ ಸ್ವಚ್ಛತೆ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ರಹದಾರಿ. ನಮ್ಮ ವಿಳಾಸ ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ, ಕೆಎಲ್ಇ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312470362, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448998331.
1: Seasons change, but your brilliance is timeless. P&G brings you the exclusive change of season offer.
2: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamond jewelry. Also enjoy up to 20% off on making charges of gold jewelry and a flat 20% off on making of silver.
1: Offer valid till 31st July 2026. Hurry, visit to Messrs. Purushottam Narayan Gadgil, Seraf and Jewelers today. Terms and conditions apply.
3: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

0: Seasons change, but your brilliance is timeless. P&G brings you the exclusive change of season offer.
1: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamond jewelry. Also enjoy up to 20% off on making charges of gold jewelry and a flat 20% off on making of silver.
0: Offer valid till 31st July 2026. Hurry, visit to Mr. Purushottam Narayan Gargir, Seraph and Dwellers today. Terms and conditions apply.
2: KLE Pharmacy College, Umbergavi, Yerzorte, Pataru, Patiela, Praveshagul Praramba, Vimana Dildana, Rastevas, one Kurchi Belgavi, Lirwa, Tatunika, so Labiula, Hossa, Campus K College, Tarantra Gondide, Vivida Kurskulu, B Farm, Farm D, M Farm, Matu, PhD Seridante, Pharmacy, Chetra, Unata, Shikshana Padayalu, Suvarna Vakasha, College in Abramuka, Vishesha Tegalu, Nuraku Hechu Varshagala, Shaishanika, Itihasa, Matu, Anubava, Vishwada Dianta, Muru, Savraku Hechu, Haria Vidyartigala, Balistan. ಬೆಳಗಾವಿಯ ಏರ್ಪೋರ್ಟ್ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿರುವ ಸುಸಜ್ಜಿತ ಹಾಗೂ ಅತ್ಯಾಧುನಿಕವಾದ ಹೊಸ ಆವರಣ ಔಟ್ಕಮ್ ಬೇಸ್ಡ್ ಎಜುಕೇಷನ್ ಫಲಿತಾಂಶ ಆಧಾರಿತ ಶಿಕ್ಷಣ ಪದ್ಧತಿ ಅಡ್ವಾನ್ಸ್ಡ್ ಡಿಜಿಟಲ್ ಲರ್ನಿಂಗ್ ಎಕೋಸಿಸ್ಟಮ್ ಜಾಗತಿಕ ಮಟ್ಟದ ಗ್ರಂಥಾಲಯ ವಿಶ್ವ ದರ್ಜೆಯ ಪುಸ್ತಕ ಮತ್ತು ಮಾಹಿತಿ ಕೇಂದ್ರ ಪ್ರಾಯೋಗಿಕ ತರಬೇತಿ ಸೌಲಭ್ಯ ಆಧುನಿಕ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ನಿಲಯಗಳು ಮತ್ತು ಕ್ರೀಡಾ ಮೂಲ ಸೌಕರ್ಯಗಳು ನ್ಯಾಕ್ ಎ ಪ್ಲಸ್ ಗ್ರೇಡ್ ಮತ್ತು ಎನ್ಐಆರ್ಎಫ್ ಶ್ರೇಯಾಂಕ ಹೊಂದಿರುವ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಗುಣಮಟ್ಟದ ಶಿಕ್ಷಣ ಮತ್ತು ಉದ್ಯೋಗ ಅವಕಾಶಕ್ಕೆ ಆದ್ಯತೆ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312471399 ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9740639702 ವೆಬ್ಸೈಟ್ www.kleefarm.edu
3: बेळगावचा नवा मानाचा शिखर लक्झरीचा नवा अध्याय बेळगावकरांनो आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली एक आलिशान वसाहत सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय अनेक वर्षांचा अनुभव विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानकांनुसार उभारलेले ही घरे मजबूत सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर नववा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे सुरक्षित गेटेड कम्युनिटी सुंदर बागा जागतिक दर्जाच्या सुविधा आणि शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे आजच तुमचे स्वप्नातील घर बुक करा संपर्क 7760477279 साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम अंबिका वन लाईफ वन केअर जिथे आरामाला मिळते का

0: ಹಾಗೂ ಬ್ಲ್ಯಾಕ್ ಸ್ಪೇಸ್ ಎಂಬ ಎರಡು ಸಿದ್ಧಾಂತಗಳ ಮೂಲಕ ಅವನನ್ನು ಸ್ಮರಿಸ್ತಾರೆ. ಹಾ, ಇನ್ನೂ ಒಂದು ವಿಶೇಷ ಅಂದರೆ, ಈತ ಲೇಖನವನ್ನು ಯಾವತ್ತೇ ಬರೀಲಿ, ದಿನಾಂಕವನ್ನು ಮಾತ್ರ ಏಪ್ರಿಲ್ 1 ಅಂದರೆ ಮೂರ್ಖರ ದಿನದಂದು ಬರೆದದ್ದು ಎಂದೇ ನಮೂದಿಸ್ತಿದ್ದಂತೆ. ಮೂರ್ಖ ಎನ್ನೋಣವೆ, ಜಗತ್ತನ್ನೇ ಮೂರ್ಖನನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದವ ಎನ್ನೋಣವೆ, ನೀವೇ ಹೇಳಿ.
1: ಇದು ಇಂದಿನ ಜಾಣಸುದ್ದಿ. ರಚನೆ ಕೊಳ್ಳೇಗಾಲ ಶರ್ಮಾ, ಜಾಣಧ್ವನಿ ಶ್ರೀಮತಿ ಸುಮನ ಮೈಸೂರು ಕೊಳ್ಳೇಗಾಲ ಶರ್ಮಾ, ಹಾಗೂ ಜೆಮಿನಿ AI ಧ್ವನಿಗಳು.
2: ಇದುವರೆಗೂ ಪ್ರಸಾರವಾಯಿತು ವಿಜ್ಞಾನ ವಿಚಾರ ಹಾಗೂ ವಿಸ್ಮಯಗಳ ಧ್ವನಿ ಜಾಣಸುದ್ದಿ ವಿಶೇಷ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಇದು KLE ವೇಣುಧ್ವನಿ 90.4 FM ಪ್ರಸ್ತುತಿ. ನಮಸ್ಕಾರ.
3: केली कैंसर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव.
4: कैंसर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते.
3: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कैंसर हॉस्पिटल.
4: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येथे.
3: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कैंसर हॉस्पिटल.
4: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कोलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
3: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार.
4: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येथे.
3: फोन नंबर 0831255500 आणि 2473777.
4: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099.
3: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे.

0: गेल कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर, अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केल कॅन्सर हॉस्पिटल,
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केल कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते। केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एअरपोर्ट रोड बसवणकुटची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे। उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे BFarm, FarmD, MFarm, PhD। फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी। महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100+ वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3,000+ माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क, बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा। NAAC A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य। अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702। वेबसाइट आहे www.kleifarm.edu। आरोग्य हीच खरी संपत्ती। आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी। आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज OPD सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत। ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध। अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची। फोन नंबर 9448141503 आणि 8123871607। निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या।
2: Looking for a rewarding career in healthcare? Your journey starts here. Admissions are now open at KLE College of Physiotherapy, Hubballi, one of the leading institutions under KLE Academy of Higher Education and Research. Enroll in the Bachelor of Physiotherapy, BPT, a 5-year comprehensive program including 1 year of internships. Learn in modern labs and smart classrooms. Access digital libraries, hostel facilities and vibrant extracurricular activities. Don't miss this opportunity to step into a respected and fast-growing profession. Call now at 866-0335-218 or at 9449821222. Visit kcpt.kaher.edu.in. KLE College of Physiotherapy, empowering your future in healthcare.

0: ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತು ಆಸ್ಪತ್ರೆ ಬೆಳಗಾವಿ. ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಂದ ಹಿರಿಯರವರೆಗೂ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ದಂತ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಹಲ್ಲುಗಳ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಹಲ್ಲು ಕೀಳುವುದು, ಉಳುಕ ಹಲ್ಲಿನ ಚಿಕಿತ್ಸೆ, ವಕ್ರದಂತ ಸರಿಪಡಿಸುವಿಕೆ, ಮುಖ ಬಾಯಿ ಹಲ್ಲು ಕುತ್ತಿಗೆಗಳ ಶಸ್ತ್ರಕ್ರಿಯೆ, ಸೀಳು ತುಟಿಗಳ ಚಿಕಿತ್ಸೆ, ಹಳದಿಯಾದ ಹಲ್ಲಿನ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಕೃತಕ ಹಲ್ಲುಗಳ ಅಳವಡಿಕೆ ಮತ್ತು ಬಾಯಿ ವಸಡು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೂಡ ಲಭ್ಯ. ನಿಮ್ಮ ಬಾಯಿಯ ಸ್ವಚ್ಛತೆ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ರಹದಾರಿ. ನಮ್ಮ ವಿಳಾಸ ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ, ಕೆಎಲ್ಇ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ್, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831-24-70-362, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448-99-8331.
1: ಕೇಲಿ ಫಾರ್ಮಸಿ ಕಾಲೇಜ್ ಬೆಳಗಾವ್ ಶೈಕ್ಷಣಿಕ ವರ್ಷ 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100 अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3,000 अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणाम आधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक ए प्लस ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 0831-24-71-399 आणि 9740639702. वेबसाइट आहे www.kleparm.edu.
2: One Life, Ambika Infra Build & Co. Developers, the new landmark of Belagavi. Are you ready to witness a new landmark in luxury? Introducing the city's largest and most ambitious gated community, Ambika One Life, One Care. This isn't just another residential project. It represents a monumental shift in how our city lives. We are offering a sprawling paradise meticulously designed for those who refuse to settle for anything but the absolute best in modern living. This grand vision is brought to life through a prestigious joint venture between Co. Developers and Ambika Group. By combining decades of industry expertise and a shared passion for excellence, this partnership ensures that every square foot of your home is built with uncompromising quality. Our commitment to total transparency and the highest standards of modern engineering provides you with a home that is as sturdy as it is beautiful. Located at the elite 9th cross, Bhagyanagar, this massive development features 200 luxury flats, creating a vibrant city within a city. Residents will enjoy ultimate peace of mind within a secure, gated environment surrounded by world-class amenities and a community of like-minded families. At this scale, the luxury is larger, the gardens are greener, and the lifestyle is truly unmatched in the region. The future of Belagavi is here, and your place in it is waiting. Don't miss the opportunity to own a home in the city's most talked about address, where care meets comfort. Call us today at 7760477279 or visit our site office at Ambika Platinum to book your dream flat. Ambika One Life, One Care. It is the biggest lifestyle statement in town.

0: जेएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
1: ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯ ಕೆಎಲ್ಇ ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್ ನಿಮ್ಮ ಕನಸಿಗೆ ನೀಡುವೆವು ಹೊಸ ಸ್ಟೇಜ್. ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಲ್ಯಾಬ್, ಸ್ಮಾರ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್ಗಳ ಸೌಲಭ್ಯ, ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ಕ್ಲಿನಿಕಲ್ ತರಬೇತಿ ಲಭ್ಯ, ಬಿಪಿಟಿ ಪ್ರವೇಶಗಳು ಆರಂಭವಾಗಿದೆ. ಬನ್ನಿ, ಉಜ್ವಲ ಭವಿಷ್ಯ ನಿಮ್ಮದಾಗಿದೆ. ಕೆಎಲ್ಇ ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್, ಹುಬ್ಬಳ್ಳಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ 8660335218. ವೆಬ್ಸೈಟ್ kcpt.kahir.edu.in. ಕೆಎಲ್ಇ ಸಂಸ್ಥೆ ನಿಮ್ಮ ಯಶಸ್ಸಿನ ಭರವಸೆ.

0: ಕೆಎಲ್ಇ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮತ್ತು ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರದಿಂದ 24 ಗಂಟೆಗಳ ತುರ್ತು ಸೇವೆಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ. ಟೋಲ್ ಫ್ರೀ ಸಹಾಯವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 1099. ಸಂಖ್ಯೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ 1099.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.
2: Looking for a rewarding career in healthcare? Your journey starts here. Admissions are now open at KLE College of Physiotherapy, Hubballi, one of the leading institutions under KLE Academy of Higher Education and Research. Enroll in the Bachelor of Physiotherapy, BPT, a 5-year comprehensive program including 1 year of internships. Learn in modern labs and smart classrooms. Access digital libraries, hostel facilities and vibrant extracurricular activities. Don't miss this opportunity to step into a respected and fast-growing profession. Call now at 866-033-5218 or at 944-982-1222. Visit kcpt.kaher.edu.in. KLE College of Physiotherapy, empowering your future in healthcare.

0: ಬೆಳಗಾವಿಯ ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯು ಆರೋಗ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದೆ.
1: ರೋಗಿಗಳಿಗೆ ಉತ್ತಮ ಸೇವೆ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಡಲು ಅವಶ್ಯವಾದ ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ತಪಾಸಣೆ ಹೊರ ಹಾಗೂ ಒಳರೋಗಿ ವಿಭಾಗ ಅನುಭವಿ ಆಯುರ್ವೇದ ವೈದ್ಯರಿಂದ ಹೊಂದಿದೆ.
0: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಮುಖ್ಯ ಧ್ಯೇಯ ರೋಗ ನಿವಾರಣೆ, ಆರೋಗ್ಯ ನಿರ್ವಹಣೆ.
1: ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಆಯುರ್ವೇದ ಚಿಕಿತ್ಸೆಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ
0: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆ, ಶಹಾಪುರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831-24-86-286.
2: ಕೆಎಲ್ಇ ಫಾರ್ಮಸಿ ಕಾಲೇಜ್ ಬೆಳಗಾವ್ ಶೈಕ್ಷಣಿಕ ವರ್ಷ 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100+ अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव. जगभरातील 3,000+ अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस. परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 0831-2471-399 आणि 9740639702. वेबसाइट आहे www.kleparm.edu.

0: KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital, Nehru Nagar, Belgaum. 24 hours of free services for OPD and IPD patients. Free ECG, free X-ray, free sonography and free lab services are provided to the needy patients. General operations, cataract and C-sections are done free of cost. More than 70 lakhs of OPD patients and 6 lakhs of IPD patients have been benefited by KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital. Around 3 lakhs of free surgeries, 85,000 plus free deliveries, 45,000 plus free cataract operations have been conducted. To avail the free services and treatments, please contact 99726-91578 and 77954-35314.
1: KLE फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये: 100 हून अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3,000 हून अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक ए प्लस ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाइट आहे www.kleparm.edu.
2: Seasons change, but your brilliance is timeless. P&G brings you the exclusive change of season offer.
3: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamond jewelry. Also enjoy up to 20% off on making charges of gold jewelry and a flat 20% off on making of silver.
2: Offer valid till 31st July 2026. Hurry, visit to Mrs. Purushottam Narayan Gadgil, Seraph and Jewelers today. Terms and conditions apply.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: योगी कर्मचारी,
1: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
0: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
1: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
0: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
1: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
0: अधिक माहितीसाठी संपर्क करा
1: केएलई शतमानसो चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र, येळूर रोड, येळूर.
0: फोन नंबर 08312413777,
1: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.